0: همي
1: ما حسبت
0: هالكثر
1: ما شاء الله.
0: هلا
1: بالحسيني.

سقط الفن وأحرى بك أن تكون سيد الفنون وهو المن

وحق شف الكفيل وجوده والراية. أنا وعباس وياكم يا مشاية، وحق شف

الفن وأحرى بك أن تكون.

将制服也当好亲切待人，谁存款进出我都很上心，玻璃窗背后的你。

没想到我们的爱情这么的短，我以为所有不完美的爱情不会发生在我们身上，我错了。

哎呀哦啊哦，哎哎呦。

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 MHz रेडिओ 2000 या केंद्रावर मी प्रीती पत्की आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आहे रविवार दिनांक 21 जून 2026, अर्थात ज्येष्ठ शुद्ध सप्तमी शके 1948. आजचा दिनविशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन. आकाशवाणी सिडनीच्या सर्व श्रोत्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा आपला पहिला मुख्य कार्यक्रम आहे मराठी असोसिएशन सिडनी मासी 2026 कार्यकारिणी समितीमधील सदस्याशी संवाद साधतील अनुराधा गांगल. आणि आपला दुसरा कार्यक्रम आहे गेली 28 वर्ष स्वस्थ भारत अभियानासाठी स्वयंप्रेरित कार्य करणाऱ्या विनया पुंडे यांच्याशी संवाद. तर सर्वप्रथम आपण ऐकूयात आपल्या प्रायोजकांचे संदेश

0: भराचा भार म्हणूनच आधी खात्री करा, घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलिया साठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीड ला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
3: प्रायोजकांच्या आर्थिक सहाय्याबद्दल आकाशवाणी सिडनीतर्फे मनापासून धन्यवाद.

नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये फूट. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनी दोन्ही गटांमध्ये कलगीतुरा. महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीची शक्यता. महाराष्ट्रात मान्सून अजून नाहीच, दुष्काळाचं सावट गडद. आणि इराण अमेरिका युद्धाचे ढग विरल्यामुळे भारतात इंधन टंचाई संपण्याची आशा. गेले काही महिने चर्चेत असलेलं ऑपरेशन टायगर अखेर पार पडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी दिली आहे. गुरुवारी आयोजित बैठकीत व्हीप जुगारून या खासदारांनी आपण उद्धव यांच्या बरोबर नसल्याचं स्पष्ट केलं. संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमराजे निंबाळकर यांच्यासह 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. या खासदारांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे स्वतंत्र गट म्हणून बसण्याची परवानगी मागितली आहे. ओमराजे निंबाळकर आणि संजय दीना पाटील यांनी या पत्रावर सही केली नसली तरी ते आपली भूमिका लवकरच जाहीररित्या स्पष्ट करतील असं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 20 आमदार असून त्यांच्यामध्येही फूट पडेल अशीही चर्चा आहे. 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होतात की तृणमूल काँग्रेसमधल्या फुटीर खासदारांसारखे वेगळ्या पक्षात जातात हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या दोन्ही गटांमध्ये लवकरच कायदेशीर लढाई रंगणार आहे. दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यांमध्ये दोन्ही गटांमधला कलगीतुरा रंगला. माझ्यावरचे आरोप खरे वाटत असतील तर मी पद सोडायला तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तर रक्ताच्या नात्यानं पक्षाचा वारसा सांगता येत नाही असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. आपल्या सगळ्यांना मिळून ऑपरेशन कमळ करावं लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर माझ्याकडे पद मिळवण्यासाठी मर्सिडीज गाडी द्यावी लागत नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. 6 फुटीर खासदारांनी कोणत्याच गटाच्या मेळाव्याला हजेरी न लावून स्मार्ट खेळी खेळली आहे. दरम्यान ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीचीही चर्चा रंगली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही खासदार सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या गटात सहभागी होऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग बनतील अशी चर्चा आहे. तृणमूल काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेचे खासदार फुटल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवरही टीका होत आहे. भाजपला विरोधक नको आहेत का असाही सवाल विचारला जात आहे. जूनचा 3रा आठवडा सुरू झाला तरी नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजे मान्सून दक्षिण महाराष्ट्रातच अडकून बसला आहे. 4 ते 18 जून दरम्यान भारतात सरासरीपेक्षा 41% कमी पाऊस झाला आहे. अफगाणिस्तानकडून येणारे कोरडे वारे आणि एल निनोच्या प्रभावामुळे 29 जूनपर्यंतही मान्सून सक्रिय होण्याची शक्यता कमी आहे असं हवामान विभागानं सांगितलं आहे. पुण्यासह अनेक शहरांमध्ये पाणी पुरवठ्यात कपात सुरू झाली आहे. सध्या धरणांमधलं पाणी फक्त पिण्यासाठी राखून ठेवण्यात आलं आहे. मात्र जूनच्या 4थ्या आठवड्यातही पाऊस आला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर बनणार आहे. अमेरिका इराण युद्धाचे ढग विरल्यामुळे भारतात इंधन पुरवठ्याच्या दृष्टीनं आशादायक वातावरण तयार झालं आहे. भारताच्या एका तेलवाहू जहाजानं हॉर्मुझची समुद्रधुनी शुक्रवारी ओलांडली. इराणवरचे पेट्रोल आणि नैसर्गिक वायू विक्रीवरचे निर्बंध अमेरिकेनं उठवल्यामुळं भारत इराणकडूनही इंधन खरेदी करेल अशीही चर्चा आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव घसरल्यामुळं पेट्रोल दरवाढीचाही धोका तूर्त टळला आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी गुरुवारी 99% मतदान झालं. पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा वगैरे मतदारसंघांमध्ये मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. अग्रलेख. महाराष्ट्रातल्या संभाव्य पाणी टंचाईबाबत लोकमतनं नळाची हमी पाण्याचे काय, महाराष्ट्र टाइम्सनं जल खोल चालले तर लोकसत्तानं मेघ दे पाणी दे या अग्रलेखांमध्ये उहापोह केला आहे. सकाळनं भूमिका या सदरामध्ये शिवसेनेतल्या फुटीबाबत आता भिस्त लोकशक्तीवरच या अग्रलेखामध्ये
खासदारांची अशा प्रकारे पळवापळवी चुकीची असल्याचं मत व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे सामनानं फुटीच्या बातम्या सुरू असताना वाढत्या कर्जाचा फास असा वेगळ्याच विषयावर अग्रलेख लिहून भाष्य टाळलं आहे. वर्धापन दिनाच्या दिवशीही 60 वर्षांचा झंझावात या अग्रलेखामध्ये शिवसेनेचं कौतुक असलं तरी फुटीचा उल्लेख वगळला आहे. लोकमतनं मातोश्रीवरील राजकारण असं शीर्षक दिलं आहे. लोकसत्तानं विरोधापासून वंदनेपर्यंत या अग्रलेखामध्ये भाजपचा समाचार घेतला आहे. मटानं अमेरिका इराण युद्धाबाबत युद्ध संपले शांतता नांदेल असा प्रश्न विचारला आहे. पण आता युद्धानंतर सगळं शांत शांत व्हावं किंवा विजयोत्सवानंतर रणदुंदुभींचा निनाद झाल्यानंतर कोणाच्या पावलाचाही आवाज येऊ नये तसं उद्धव ठाकरेंचं झालंय. अचानक 6 खासदार 7 सोडून गेल्यामुळं त्यांनी एकदाचा सुटकेचा निश्वास टाकलाय. खासदार मोजत बसा, त्यांच्या बैठका घ्या, त्यांच्या खासदार निधीचं नियोजन करा, हे कुठलेही व्याप आता मागं नसल्यामुळं तूर्त ते एकदम रिलॅक्स झालेत. आमदार सुद्धा फुटण्याच्या मार्गावर असल्यामुळं ते रोज आदित्य ठाकरे आपल्या खोलीत आहेत की नाहीत हे चेक करत असतात म्हणे. अहो एवढंच कशाला, ते स्वतः सुद्धा आरशासमोर उभं राहून आपण अजून मातोश्रीवरच आहोत ना याची खात्री करत असतात म्हणे. उडाले ते कावळे, राहिले ते मावळे असं यमक करायची सुद्धा आता त्यांची इच्छा नाही. उलट एकदाची कटकट गेल्यामुळं ते निवांत वेब सिरीज बघायला रिकामे झालेत. राजाभाऊ वाजे हे खासदार त्यांची साथ सोडत नसल्यामुळं उद्धवराव त्यांच्यावरच वैतागतायत म्हणे. एकनाथ शिंदे यांच्या गटात किती चांगलं वातावरण आहे असं त्यांनी वाजे यांचं बौद्धिक सुद्धा घेतलं असं सांगितलं जात आहे. ऑपरेशन टायगर एकदाच यशस्वी झाल्यामुळं ते शरद पवार यांना सुद्धा फोन करून ऑपरेशन तुतारी करूनच टाका एकदाच असं सुचवत आहेत. आता फार काही काम नसल्यामुळं त्यांनी नवीन कॅमेरा सुद्धा घेतलाय अशी चर्चा आहे. आणि हा कॅमेरा त्यांना गिफ्ट देणाऱ्याचं नाव एकनाथ तर नाही ना अशी चर्चा मातोश्रीच्या परिसरात रंगली आहे एवढं मात्र खरं. बरं तर मंडळी भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत

0: नमस्कार श्रोते हो, कार्यक्रमात आपले पुन्हा स्वागत। आता आपण वळूया आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे। तर मी सर्वप्रथम अनुराधा मावशींना स्वागत करते। ओव्हर टू यू।
1: थँक्यू सो मच। नमस्कार मंडळी, मी अनुराधा गांगल। आज बरेच वर्षांनी आकाशवाणी सिडनीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांशी संवाद साधायचा योग आला आहे। तर सुरुवात करूया गप्पांना। आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की 16 मे रोजी मराठी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आणि नवीन कार्यकारी समिती कार्यरत झाली। त्यांची नावं पुढील प्रमाणे आहेत: जयंत कुलकर्णी अध्यक्ष, अलका भिडे उपाध्यक्ष, प्रीती पत्की सचिव, वैभव लिमये कोषाध्यक्ष आणि दिलीप कानेटकर जनसंपर्क। त्याचबरोबर श्री राजू लेले यांनी पब्लिक ऑफिसर म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे। या अगोदर काही मागील काळजीवाहू समितीचे आणि आपले पब्लिक ऑफिसर श्री मंदार मराठे यांचे मनपूर्वक आभार। प्रत्यक्ष जबाबदाऱ्या आणि अधिकार हे सर्व योग्य पद्धतीने नवीन समितीकडे सोपवले आहेत। नवीन समिती म्हणजे उत्साह असणारच। आणि आत्तापर्यंत या समितीतील सर्व मंडळींनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन कामं केलेली आहेत। तर अधिकाधिक कार्यक्रमात किंवा काही प्रकल्प याद्वारे आपण यात सहभागी होऊ शकतो याविषयी मी या समितीतील 2 सदस्य यांच्याबरोबर गप्पा मारणार आहे आणि यातून पुढील वर्ष कसे खूप धामधुमीत जाईल याची मला खात्री आहे। तर सुरुवात करूया गप्पांना श्री जयंत कुलकर्णी यांच्यापासून। नमस्कार जयंत।
2: नमस्कार।
1: आम्हाला सर्व समिती सभासद यांची ओळख करून देणार का?
2: निश्चित।
1: आणि त्यांच्याविषयी काय आणि काय जबाबदाऱ्या आहेत त्यांच्या याच्याविषयी थोडी माहिती देणार का?
2: जरूर। पण अनुराधा, ती माहिती द्यायच्या आधी मला आकाशवाणी सिडनीचे आभार मानायचे। ही संधी त्यांनी आम्हाला दिली याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे। आणि ही संधी अगदी योग्य दिवशी त्यांनी आम्हाला दिली असं मला वाटतं, कारण आज आहे इंटरनॅशनल योगा डे आणि योगाचा अर्थच मुळी युती असा आहे, म्हणजे मन शरीर आणि चेतना यांची युती। आणि आमची जी कमिटी आहे, आमचं व्हिजन पण युतीबद्दलच आहे।
1: बरं,
2: तर आमच्या व्हिजनबद्दल थोड्या वेळाने सांगतो। पण ओळख करून द्यायची म्हणजे अलका भिडे या ज्या आमच्या उपाध्यक्ष आहेत, त्यांनी समाजाकरता बरंच काम केलेलं आहे। फक्त आपल्या समाजाकरताच नाही, पण श्रीलंकन समाजाकरतासुद्धा बरंच काम केलेलं आहे। दिलीप कानेटकर हा जनसंपर्क बघणार आहे आणि जनसंपर्क बघायला दिलीप इतका चांगला माणूस माझ्यामध्ये सिडनीत तरी कुणी नाही
1: आहे।
2: प्रीती पत्कीला आकाशवाणी सिडनीचे श्रोते तुम्ही बरेच लोक ओळखत असणार, प्रीतीने आकाशवाणी सिडनीकरता तर खूप काम केलेलंच आहे। शिवाय आणखीन तिच्या बाकीच्या समाजाकरता ॲक्टिव्हिटीजसुद्धा खूप चालू आहेत। आणि वैभव लिमेलासुद्धा कदाचित आपण बरेच लोक ओळखत असाल, कारण वैभव सिडनी डायरी पण देतो आणि वैभव

0: पूर्वी कमिटीवरती ट्रेझरर पण होता आणि मला अगदी अभिमान वाटतो आमच्या टीमचा, कारण हे सगळे वाघ आणि वाघिणीसारखे काम करणारे लोक आहेत. तर मला वाटतं याच्यापेक्षा जास्त मी बोलत नाही. आमच्या लोकांच्याबद्दलच मी त्यांच्या पाठीवर किती शाबासका देऊ.
1: हा, मी तुला आणखी एक प्रश्न असा विचारणार होते की या तुमच्या समितीमध्ये काही मध्यमवयीन काही ज्येष्ठ असे एकत्र लोक तुम्ही घेतलेले आहेत किंवा रादर एकत्र आपले मित्रमंडळ घेतलेलं आहे, तर या सर्वांना एकत्र करायचा उद्देश काय होता आणि तुला किंवा ह्या सर्व लोकांना मराठी मंडळाची जबाबदारी घ्यावी असं का वाटलं?
0: ही जबाबदारी घ्यावी असं का वाटलं याची सुरुवात मी आज जे अतिशय संयुक्तिक गाण्याने सुरुवात झाली या प्रोग्रॅमची त्याचा रेफरन्स देऊन करतो. करू पुन्हा सुरुवात ही प्रबळ इच्छा माझ्या आणि दिलीपच्या मनात निर्माण झाली आणि आम्ही ह्याच्यावर खूप चर्चा केली आणि दिलीपला मी म्हणलो की अरे दिलीप, हे सगळं केलेलं आहे पण तरीसुद्धा मला करावंसं वाटलं. ह्याचं कारण माझ्या हृदयात मराठी मंडळाकरता किंवा मराठी समाजाकरता फार मोठी जागा आहे. तर मी दिलीपला म्हणलो की आपण असं करूया की काही चांगल्या मध्यमवयीन लोकांना एकत्र करून आपण करू पुन्हा सुरुवात, पण फक्त मार्गदर्शन करून त्यांच्या मार्गातनं दूर व्हायचं. आणि दिलीपचं माझं ह्याच्याबद्दल एकमत झालं म्हणून आम्ही ठरवलं की ह्या मध्यमवयीन लोकांना जवळ करून त्यांना जेवढं मार्गदर्शन करता येईल तेवढं करून नवी पहाट दिसायला लागल्या लागल्या आपण त्या मार्गातून बाजूला व्हायचं.
1: खूप चांगला उद्देश आहे, जबाबदारी घ्यायचा पण आणि कारणही व्यवस्थित सांगितलंस तू. प्रीती, तुझ्याबद्दल थोडं विचारायचं होतं मला. वर्षभरातल्या काय काय कार्यक्रमाचा तुम्ही साधारण विचार केला आहे त्याची जरा सविस्तर माहिती सांगतेस का लोकांना, म्हणजे थोडा अंदाज येईल ना की आपल्याला काय काय नवीन बघायला मिळणार आहे किंवा काय काय करायला मिळणार आहे असं.
2: हो, नक्कीच. तर नवीन समितीचा उद्देश असा आहे की आत्तापर्यंत मराठी असोसिएशनच्या जे काही आपले प्रोग्राम्स होते, जसं की कालिदास जयंती आहे किंवा सखी ग सखी आहे किंवा मीठभेट आहे, हे आपले दरवर्षी होणारे कार्यक्रम आहे किंवा दिवाळीचा कार्यक्रम, तर तो करण्याचा तर आमचा मानस नक्कीच आहे, पण त्याचबरोबर अजून काही नवीन उपक्रम करता येतील का हाही आमचा विचार आहे. तर यावर्षीची साधारण एक कल्पना यावी म्हणून मी सांगते, तर आपला सगळ्यात पहिला जो कार्यक्रम होणार आहे तो होणार आहे 15 ऑगस्टला कालिदास जयंतीचा. तर त्याची संपूर्ण माहिती आम्ही व्हॉट्सअपमधच्या फ्लायरमधून आणि फेसबुकवरून दिलेली आहे, पण मी थोडक्यात सांगते की हा कार्यक्रम होणार आहे 15 ऑगस्टला दुपारी 3 वाजता पेनंट हिल कम्युनिटी हॉलमध्ये. त्यासाठी जर तुम्हाला तुमचा लेख, कविता किंवा कथा पाठवायची असेल तर त्याची शेवटची तारीख आहे 30 जून. तर तुम्ही लवकरात लवकर लेख पाठवावेत, कविता पाठवाव्यात आणि त्याचबरोबर तिकीट बुकिंगही करावी, कारण तो हॉलची संख्या मर्यादित आहे. तर माझं असं आवाहन आहे की तुम्ही ती लवकरात लवकर तिकीट बुकिंग करावं. तर हा आपला आहे पहिला कार्यक्रम. त्यानंतर एक नवीन कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे, तो आहे 27 सप्टेंबरला. तर त्या कार्यक्रमाचं नाव असं आहे की बालमनाचा वेध आणि आव्हान, म्हणजे अंडरस्टँडिंग चाइल्ड माइंड न्यूरोलॉजिकल चॅलेंजेस इन डेव्हलपमेंट. तर ह्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट साधारणतः पॅनल डिस्कशन असा असेल, जिथे काही सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स येतील 4 ते 5, आणि हा प्रोग्रामचा टार्गेट ऑडियन्स असेल 5 ते 15 वयोगटातील मुलं आणि त्यांचे पालक. तर अशा पद्धतीने एक कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे 27 सप्टेंबरला. काका, तुम्हाला काही अजून ॲड करायचं असेल तर करू शकता.
0: त्याच्याबद्दल मला थोडंसं असं सांगायचं की त्या वयाची मुलं आणि त्यांचे पालक जसे या प्रोग्रॅमला आम्ही यायचं आवाहन करू, तसंच त्या वयाच्या आजी आजोबांना पण आवाहन करू. कारण कित्येकदा काय होतं की पालक बिझी असतात आणि आजी आजोबा या मुलांच्याबरोबर बराच वेळ काढतात, आणि हा प्रोग्रॅम आम्हाला मुद्दाम इंग्लिशमध्ये करायचा आहे. मराठीत नाव फक्त मी बालमनाचा वेध आणि आव्हान एवढ्याच करता दिलं की मराठीचा मला अभिमान आहे म्हणून दिलं, पण कित्येक पालकांच्यामध्ये असे असतील की कोणाची म्हणजे बायको चायनीज आहे किंवा कोरियन आहे किंवा नवरा श्रीलंकन असू शकेल, तर हा प्रोग्रॅम आम्ही इंग्लिशमध्ये करणार आहोत. आणि माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो, ही जी अल्फा जनरेशन आहे, म्हणजे अल्फा जनरेशन म्हणजे 12 वर्षाच्या खालची मुलं, त्यांचं स्वतःचंच माइंड असतं आणि ते कित्येकदा त्यांच्या पेरेंट्सनाही कळत नाही, ग्रँड पेरेंट्सनाही कळत नाही. आणि जे 13, 14, 15 वर्षाची मुलं आहेत, ज्यांना आम्ही बॉर्डर लाईन ऑफ अल्फा आणि झेड जनरेशन म्हणतो, किंवा त्याला झल्फा म्हणून पण म्हटलं जातं, त्यांचं माइंड आणखीन वेगळंच असतं. तर ही जी जनरेशन गॅप झालेली आहे, त्या गॅपमुळे त्या माइंडचा वेध घेऊन, त्या आव्हानांचा स्वीकार करून पुढे कसं जायचं, ह्याबद्दल हा प्रोग्रॅम आहे. म्हणजे फक्त आम्ही आव्हानं सांगणार नाही आहोत आणि तुमच्यावर सोडणार नाही आहोत, पण हे चॅलेंजेस जे आहेत ते आपण कसे सोडवू शकू, या दृष्टीने आम्ही पॅनल्सवरती जितके एक्सपर्ट सांगता येईल तेवढं आणायचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणलं तसं हा इंग्लिशमध्ये प्रोग्रॅम आहे.
2: धन्यवाद काका. त्यानंतर जसं मी आत्ता सांगितलं तसं, आपला जो दिवाळीचा कार्यक्रम असतो दरवर्षी, तर तो कार्यक्रम करण्याचा पण आमचा मानस आहे. तो साधारणतः 14 नोव्हेंबर 2026 रोजी असेल. त्या कार्यक्रमाचं थोडक्यात स्वरूप सांगते आत्ता, म्हणजे आमची ती आयडिया आहे पण त्याचे पूर्ण डिटेल्स आम्ही शेअर करूच काही दिवसांमध्ये. तर तो साधारणतः दिवाळी पहाट आणि फन फेअर स्वरूपात करावा अशी आमची इच्छा आहे. तर त्याचे डिटेल्स आम्ही नंतर कळवूच. त्यानंतर एक 21 नोव्हेंबरला मेट भेट हा कार्यक्रम करण्याचं पण आम्ही ठरवत आहोत. आणि जो सखी का सखी आपला कार्यक्रम जनरली सप्टेंबर महिन्यात असतो, पण आत्ता ज्या पद्धतीने आपण कार्यक्रम होतात, दर आठवड्याला एक कार्यक्रम असतात, तर ती गर्दी नको आत्ता सप्टेंबर महिन्यामध्ये, आणि गणपती पण असतो. तर म्हणून हा कार्यक्रम आपण मार्च 2027ला, म्हणजे साधारणतः आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या जवळपास हा कार्यक्रम आपण करूयात सखी ग सखीचा.
1: खूप छान कल्पना आहे तुमच्या दोघांच्या, एस्पेशली हा नवीन जो कार्यक्रम तुम्ही याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करणार आहात, दॅट इज व्हेरी गुड. कारण की असा कार्यक्रम आत्तापर्यंत झाल्याचं माझ्या ऐकिवात तरी नाही आहे निदान. तर आणखी एक जयंत, तुझ्यासाठी मला प्रश्न विचारायचा आहे की सिडनीमध्ये अक्षरशः जसं प्रीती म्हणाली आत्ता, तसं दर आठवड्याला काही ना काहीतरी कार्यक्रम असतात, कोणी नाटकं घेऊन येतात, कोणी सिनेमे दाखवत असतात, किंवा आणखी काही पण, तर ते अनेक वेगवेगळ्या असोसिएशन च्या थ्रू होत असतात. तर त्यांना सगळ्यांना एकत्र बरोबर घेऊन, किंवा त्यांच्या सोबतीने म्हणा, किंवा त्यांना सोबत घेऊन असे काही कार्यक्रम योजता येतील, असा काही विचार आहे का तुमचा?
0: निश्चित विचार आहे, आणि त्या दृष्टीने आम्ही चर्चा पण खूप सुरू केलेली आहे.
1: बर,
0: आता उदाहरणच द्यायचं झालं तर मी 3 उदाहरणं आत्ता देतो. एक म्हणजे माई, जे आपलं मराठी टेम्पल आहे, त्यांचे अतिशय उत्तम प्रोग्रॅम होतात. त्यांचे बरेच प्रोग्रॅम मी अटेंड पण केलेले आहेत. तर त्या मंदिराच्या वामन तामणकर बरोबर मी बरीच चर्चा सुरू केलेली आहे. आणि वामन तामणकरला पण आमचं विजन मी ज्यावेळेला सांगितलं, त्यावेळेला त्याला ते आवडलं, आणि ती चर्चा आम्ही पुढे नेत आहोत. म्हणजे बरोबर आपल्याला काय काय करता येईल ही वामन बरोबर चर्चा सुरू झाली आहे. तसं श्रोत्यांना MMMBद्दल सुद्धा कदाचित माहिती असेल. MMM हा जो ग्रुप आहे, त्यांचे पेन्सर्सला अतिशय चांगले प्रोग्रॅम्स होत असतात.
1: बर,
0: म्हणजे त्या प्रोग्रॅमची गंमत अशी आहे, तो अनाऊन्स केल्यावरती 9 वाजता तुमची नावं द्यायची असतात, 9:15 सगळी नावं येऊन तो प्रोग्रॅम फुल झालेला असतो. म्हणजे 15 मिनिटात फटाफट तो प्रोग्रॅम फुल होतो, इतके चांगले प्रोग्रॅम त्यांचे असतात. तर त्यांच्या कमिटीवरचे जे सुभाष जोशी आहेत, त्यांच्याशी पण मी चर्चा सुरू केलेली आहे की MMMला आणि मासीला बरोबर काय काय करता येईल, कसं करता येईल, ही चर्चा तिथे पण सुरू झालेली आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आत्ता सुरू झालेल्यातलंच मी सांगतो आहे, आणखीन 2 संस्थांचा मला उल्लेख करायचा आहे, आमसा आणि रंगसाधना. आमसाचे प्रोग्रॅम्ससुद्धा अतिशय पॉप्युलर आहेत, बरेच लोक ते प्रोग्रॅम अटेंड करतात, फक्त मराठीच नाही पण नॉन मराठीसुद्धा, आणि सिडनीतलेच नाही तर सिडनीतल्या आलेल्या लोकांचे पेरेंट्ससुद्धा. आणि आमसाबरोबर चर्चा करण्याकरता डॉक्टर सावरीकरांच्या बरोबर माझी ती चर्चा सुरू झालेली आहे. आत्तापर्यंत आम्ही 2 वेळा भरपूर चर्चा केली आहे, आणि परत तिसऱ्यांदा चर्चा करायला 2 तास आम्ही भेटणार आहोत.
1: बरं.
0: कारण बऱ्याच गोष्टी बरोबर करता येतील आणि श्रोत्यांना माहिती आहे की आकाशवाणीमध्ये सुद्धा डॉक्टर सावरीकरांचा अतिशय मोठा हिस्सा आहे. आकाशवाणी बरोबर सुद्धा शरद कानिटकर बरोबर चर्चा सुरू केलेली आहे की आकाशवाणी आणि मासीला बरोबर काय करता येईल. आणि शरदनी त्याच्यामध्ये बराच उत्साह दाखवलेला आहे आणि शरदनी कॉन्क्रीट सजेशन्स दिलेले आहेत की तो स्वतः मासीकरता काय करू शकेल. रंगसाधनेबरोबर सुद्धा माझी चर्चा झालेली आहे. नेपोलियन अल्मेडाबरोबर माझी चर्चा झालेली आहे आणि नेपोलियन इज ऑल्सो व्हेरी कीन टू हेल्प मासी इन एनी वे ही कॅन अँड त्या दृष्टीने सुद्धा त्यांनी ऑलरेडी स्टेप्स घेतलेले आहेत. तर म्हणजे अशा बऱ्याच संस्था आहेत. बाकीच्या संस्थांची सुद्धा बोलणी मी दिलीप आम्ही दोघेही करतो आहे आणि शेवटी आपण सगळे मराठी लोक एकच आहोत.
1: खरंय.
0: आणि एवढे टॅलेंटेड मराठी सिडनीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं चांगलं कार्य करत आहेत. सगळ्यांनी मिळून एकत्र आलं तर खूप फायदे होणार आहेत
1: त्याच्यामध्ये.
0: कार्यक्रमाचा दर्जा आत्ता उत्तम आहे त्यापेक्षा आणखीन उत्तम होईल आणि पैसे पण वाचतील. कारण तुला एक उदाहरण म्हणून सांगतो. हॉन्सबी काउन्सिलमध्ये मी माझ्या ओळखी आहेत काही. तिथे मी विचारलं की आम्ही जर बुकिंग्स जास्त दिली तुम्हाला तर तुम्ही डिस्काउंट द्याल का. तर ते म्हणले की तुम्ही वर्षातनं जर 6 बुकिंग्स आम्हाला दिलीत तर आम्ही तुम्हाला भरपूर डिस्काउंट देऊ.
1: ओके.
0: आणि ते 6च्या 6 प्रोग्राम मासीनेच करायला पाहिजेत असे नाही आहेत. ज्यांना मासीबरोबर युती करायची आहे त्यांना एखादा प्रोग्राम करावा असा वाटला तर आम्ही जरूर विचार करू की आमच्या कॉन्स्टिट्युशनच्या मध्ये बसून ती एकमेका सहाय्य करू हे पुढे कसं नेता येईल. तर त्या दृष्टीने पण आम्ही विचार करतोय. आम्ही युतीच्या दृष्टीने फक्त या संस्थांचाच विचार करत नाही आहोत तर इंटरस्टेट युती कशी करता येईल. दिलीपने ऑलरेडी मेलबर्नच्या मंडळावर चर्चा सुरू केलेली आहे. इंटरनॅशनल कशी करता येईल, नॅशनल कशी करता येईल. नॅशनलचा जर विचार केला तर आत्ता एवढ्यातच आम्ही इंडिया ऑस्ट्रेलिया फाउंडेशनचे पार्टनर म्हणून आमची स्वीकृती झालेली आहे आणि जे आपले प्रधानमंत्री मोदी येत आहेत त्यांच्याकरता मोदीजींच्याकरता जी वेलकम पार्टी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला त्यांनी वेलकम पार्टनर म्हणून मान्य केलेलं आहे. इंटरनॅशनल लेवलला मराठी रिफरल्स .com जे अनिश बिवळकर आहेत त्यांच्याबरोबर चर्चा सुरू झालेली आहे. तसंच काही काही जे आपले प्रोग्रॅम्स आहेत ते मराठी लोकांच्याबरोबर गुजराती कानडी जे मुंबईत राहिले त्यांनाही आवडतात. म्हणजे मध्ये जे आपल्या शशी दांडेकरांचं नाटक झालेलं होतं ते मूळ मराठी नाटक होतं पण त्याचा हिंदी अनुवाद होता. तिथे माझे काही गुजराती आणि पंजाबी मित्र पण आले होते ऐकायला. तर अशा समाजांच्या बरोबर युती करायचा सुद्धा आमचा विचार आहे आणि त्या समाजांच्यावर युती करून जे आपले प्रोग्राम युनिव्हर्सल आहेत जसं क्लासिकल म्युझिक इज युनिव्हर्सल किंवा बालमनाचा वेध आम्ही इंग्लिशमध्ये प्रोग्राम करणार आहोत दॅट्स अ युनिव्हर्सल चॅलेंज. तर त्यांच्याशी पण युती करायचा विचार आहे. तर माफ कर मी फार लांब उत्तर दिलं तुला.
1: नाही नाही ठीक आहे.
0: पण
1: लोकांना माहिती मिळणं आवश्यक आहे ना.
0: हा. आणि आमच्या कमिटीतल्या सगळ्यांची ही पॅशन आहे की आपण एकमेका सहाय्य करू हे जगायला पाहिजे नुसतं बोलायचं नाही. धन्यवाद.
2: मी याच्यात थोडंसं ऍड करते. काकांनी काही संस्थांची नावं घेतली, मी अजून ऍड करते कारण आपल्याकडे खूप जास्त संस्था आहेत आता सध्या. जसं मराठी कट्टा असेल, सह्याद्री सिडनी असेल, जय महाराष्ट्र असेल. आणि आपल्याकडे सिडनी इतकी मोठी आहे की काही काही सबर्ब्समध्ये मराठी ग्रुप्स आहेत 60-70 फॅमिली, जसं हॉन्सबी असेल, क्वेकर सील असेल. तर ह्या सगळ्या संस्थांशी पण आता म्हणजे आम्ही संपर्क करायचा प्रयत्न करतोय. आणि दिलीप काका स्पेशली अशा प्रकारचा एक, जसं आपण आता म्हणालो की दर आठवड्याला कार्यक्रम होतात, तर अशा एक जर काही व्हॉट्सअप ग्रुप किंवा एक असा एक झालं की जिथे आपण एक कॅलेंडर मेंटेन करू शकलो की सिडनीमध्ये काय काय कार्यक्रम होतात, जेणेकरून प्रत्येकालाच त्यांचं कार्यक्रम ऑर्गनाईज करताना मदत होईल, तर हा पण आमचा प्रयत्न चालू आहे. सगळ्या संस्थांशी संपर्क करून असा काहीतरी एक कॉमन कॅलेंडर तयार करावं.
1: दॅट इज व्हेरी गुड. खूपच छान कल्पना आहे. आणि म्हणजे मला आता 100% खात्री आहे की आपलं पुढचं वर्ष खूपच बिझी जाणार आहे. का कशामध्ये? तर हे सोशल प्रोग्राम सगळे अटेंड करण्यामध्ये. तर त्याची नक्की खात्री बाळगा सगळेजण. तर पुढचं मला विचारायचं होतं की वैभव आज इथे येणार होते पण ते आले नाही आहेत, तर प्रीती तुला त्यांच्या बद्दलचा प्रश्न विचारू शकते का? मी मला माहिती नाही,
2: विचार.
1: तर त्यांनी कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतली आहे. तर साधारण 2006 साली विघ्नहर्ता फंड आपला आपण तयार केला होता आणि याची मराठी मंडळाने फंड आयोजनाची जबाबदारी घेतली होती. तर त्याचं उद्दिष्ट काय आहे आणि त्यातून कोणाला मदत मिळू शकते याबद्दल थोडं काही सांगू शकशील का?
2: हो, नक्कीच. तर ही माहिती मिळवण्यासाठी जयंत काका आणि मी शरद काकांचे आभार मानते. तर ती जस्ट माहिती माझ्याकडे आहे, ती मी शेअर करते आता. तर हा तुम्ही म्हणालात तसा हा फंड 2006 साली तयार सुरू करण्यात आला होता आणि मासी सदस्यांकडून ह्या फंडासाठी काही स्वतंत्र शुल्क आकारलं जात होतं. तर ह्या फंडाचा उद्देश असा होता की जर एखाद्या कुटुंबामध्ये काही संकट आलं किंवा अनपेक्षित घटना घडली, वाईट घटना, आणि त्यासाठी त्यांना पैशांची गरज असेल, तर तो ते कुटुंब जर मासी मेंबर असेल किंवा नॉन मासी मेंबर असेल किंवा काही ओव्हरसीज स्टुडंट्स आलेले असतील जे टेम्पररी स्वरूपात राहत असतील, त्यासाठी सुद्धा काही विशिष्ट प्रकार विशिष्ट अमाऊंट आपण त्यांना मदत म्हणून देऊ शकतो आणि मग नंतर जेव्हा ते शक्य असेल तेव्हा ते परत करतील. अशा पद्धतीचा हा फंड तयार केला होता. पण त्या फंडासाठी मला असं वाटतं की आपण आता त्याच्यावरती पुन्हा एकदा काम करण्याची आवश्यकता आहे. तर आताची आमची नवीन जी ईसी कमिटी आहे, तर मी असं सांगते, मी आव्हान म्हणजे सांगू इच्छिते की आम्ही पुन्हा एकदा त्या फंडाबद्दल एक परत एकदा डिटेल चर्चा करू, त्याचं अनालिसिस करू की आता कसा हा फंड वापरता येईल आणि मग त्याची माहिती आम्ही पुन्हा न्यूज लेटर मधनं किंवा व्हॉट्सअप मधनं सांगण्यात येईल.
1: बरोबर.
0: त्याबद्दल मी थोडस ऍड करतो, शरदची आणि माझी याच्यावरती बरीच चर्चा झालेली आहे आणि लवकरच आम्ही त्या फंडाची जी एक्झिक्युटिव्ह कमिटी होती ती प्लस आमच्या सध्याच्या कमिटीवरचे 2 लोक प्लस त्या फंडाचे सल्लागार जे काही होते त्यातली एक सल्लागार म्हणजे सरोज रानडे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर आम्ही विचार करतोय, म्हणजे अजून मला सरोजला विचारायचं आहे, मी विचारणार आहे तिला, तिला शक्य असेल तर ती त्या फंडाबद्दल आम्ही चर्चा करणार आहोत. कारण तो 2006 साली झाला होता. आज 2026 मध्ये जर परिस्थिती बदलली असली तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर ते आम्ही लवकरच भेटणार आहोत.
1: ओके. आकाशवाणी सिडनी गेले 30 वर्ष सातत्याने आठवड्यातील 2 तास मराठी कार्यक्रम सादर करते. गेले 25 वर्षांहून अधिक वर्ष मराठी सिडनी डायरी माध्यमातून मराठी मंडळाच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती रेडिओ याच्या या कार्यक्रमातून दिली जाते. यात अनेक वर्ष मी स्वतःसुद्धा सिडनी डायरी सादर करत होते. गेली काही वर्ष यात काही कारणाने खंड पडलाय. आत्ताची समिती कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी आणि आपल्या सभासदांना माहिती देण्यासाठी या माध्यमाचा उपयोग होईल का? तर जयंत, तुझं याच्याबद्दलचं काय मत आहे?
0: माध्यमाचा उपयोग निश्चितच होईल, निश्चितच करता येईल आणि केला जाईल. आकाशवाणी अतिशय उत्तम काम करत आहे आणि आकाशवाणीबरोबर मासीची युती महत्त्वाची आहे हे मी आणि माझी ईसी कमिटी हे पूर्णपणे जाणून आहे आणि ते आम्हाला निश्चित पुढे न्यायचं आहे.
1: बरं. प्रीती, आज मीडिया ही संकल्पना खूप बदलली आहे. आपल्याला अनेक सोशल मीडियांना तोंड द्यावं लागतं असंच म्हणेन मी, कारण की इथे हा ग्रुप आहे, तिथे तो ग्रुप आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, अमकं तमकं बरंच काय काय आहे. तर कार्यक्रमाचं स्वरूप सुद्धा बदलत आहे, तर नव्या जुन्याचा मेळ घालून तुम्ही काही कार्यक्रम करणार आहात का किंवा करू शकणार आहात का किंवा त्याच्याबद्दल काही विचार आहे का?
2: हो, नक्कीच विचार आहे. जसं आता आपण एका कार्यक्रमाबद्दल चर्चा केली की लहान मुलांसाठी आपण कार्यक्रम करतोय, तर 2 पद्धतीने मी याचं उत्तर देईन. एक तर जे तुम्ही म्हणाला की मीडियाचं स्वरूप बदलत आहे, तर आता अशी गरज नाही आहे की आपल्याला कार्यक्रम एखाद्या हॉलमध्येच करावा, कारण आता प्रत्येकाला ऑनलाईन मीटिंग्स किंवा ऑनलाईन कार्यक्रम अटेंड करायची खूप सवय झाली आहे. कोविडमुळे तर ती जास्तच झाली आणि ते खूप सोपं पण आहे लॉजिस्टिकली, पण ते इझी आहे की तुम्हाला तिथे अर्धा तास एक तास ड्राईव्ह करून जाण्याची गरज नाही आहे. तर आम्ही नक्कीच अशा काही उपक्रमांची सुरुवात करू जेणेकरून लोकांना म्हणजे फक्त झूम मीटिंग मध्ये किंवा गुगल मीट मध्ये ऑनलाईन तो कार्यक्रम अटेंड करता येईल.
1: बर.
2: आणि ह्या कार्यक्रमांचे विषय काय असतील तर जे आता साधारणतः प्रत्येक म्हणजे कोणत्याही वयोगटातले व्यक्ती घेतले तर त्यांना ज्या विषयांची गरज आहे किंवा त्यांना ज्या विषयाची आवड आहे अशा विषयांवरती जर काही मंथली वर्कशॉप्स करता आले आपल्याला, जसं की फॉर एक्झाम्पल आता लहान मुलांसाठीच म्हटलं तर OC एक्झाम्स असतात किंवा HSCच्या HR एक्झाम्स असतात, तर त्या पद्धतीने काही वर्कशॉप्स करता येतील का ज्यांना ऑलरेडी चांगले मार्क मिळाले त्या मुलांकडनं काही सेशन्स करता येतील का, किंवा प्रत्येकाला म्हणजे जेव्हा ते सेटल होतात मुलं होतात तेव्हा त्यांना घर घ्यायचं असतं तर प्रॉपर्टी संबंधी किंवा दरवर्षी आपण टॅक्स भरतो तर त्या टॅक्सबद्दल काही करता येतील, म्हणजे त्या त्या विषयातील जे एक्सपर्ट लोक असतील त्या लोकांनी जर अशा प्रकारची सेशन्स घेतली दर महिन्याला एक, जसं आता अजून एक म्हणजे AI चालू आहे सध्या किंवा वुमन्स हेल्थ आहे मेन्स हेल्थ आहे, तर या वेगवेगळ्या विषयांच्या कार्यशाळा ऑनलाईन कार्यशाळा जर आपल्याला दर महिन्याला करता आल्या तर त्या प्रत्येकाला अगदी इझिली अटेंड करता येऊ शकतील आणि त्याचा फायदा पण खूप होईल.
1: नक्कीच होईल, नक्कीच होईल.
2: ते सोडून अजून एक आता जस्ट बोलता बोलता मला एक कल्पना आली जी म्हणजे ज्याच्यासाठी मी आवाहन करेल की इंटरेस्ट असेल तर लोकांनी पुढे यावं. माझी एक मैत्रीण पुण्यामध्ये वाचन कट्टा असा एक त्यांचा उपक्रम असतो.
1: बर.
2: तर ते काय करतात की ते ती आणि तिचा एक छोटासा ग्रुप सोसायट्यांमध्ये जातात काही विशिष्ट दिवस ठरवून संडेला वगैरे आणि तिथे सगळे येऊन मराठी पुस्तकांमधले काही उतारे किंवा कविता वाचतात फिजिकली असतात.
1: बर.
2: पण असं आपण ऑनलाईन पण करू शकतो ऍक्च्युली वाचन कट्टा. तर कोणी असे व्हॉलेंटियर्स जर हा नक्कीच तुम्ही तर आपण असा वाचन कट्टा पण करू शकतो अगदी कॅज्युअल मध्ये की जिथे आपली मराठी भाषा आणि आपलं साहित्य जे आता कारण पुस्तकं आजकाल इथे कोणाकडे नाही आहेत सगळ्यांकडे तर ज्यांच्याकडे असतील त्यांनी एखादा उतारा वाचावा किंवा त्या पुस्तकाबद्दल माहिती द्यावी तर असं पण एक मला आता जस्ट बोलता बोलता सुचलेलं
1: आहे. छान कल्पना आहे.
0: तुला सुचलेली कल्पना मला पण खूप आवडलेली आणि त्याच्यात मी आणखीन थोडस डौल घालतो की आपले मराठी काही काही सण सुद्धा अतिशय चांगले आहेत आणि ज्या रविवारी आपण प्रोग्राम करतोय त्याच्या जवळपास जे सण असतील त्या सणाच्या संदर्भात जर काही वाचायला कुणाला मिळालं तर आणखीन चांगलं होईल.
1: नक्कीच. आणि मी त्याच्यासाठी व्हॉलेंटियर म्हणून काम करायला अगदीच तयार आहे.
2: आता
1: घरी बसून मला जर काही छान वाचता आलं आणि ते बऱ्याच लोकांनी ऐकलं तर मला नक्कीच आवडेल.
2: हो हो नक्कीच. तर आपण आता रेडिओ कार्यक्रम ऐकणाऱ्या लोकांना आवाहन करूया की तुमच्या बरोबर अजून दोन व्हॉलेंटियर्स आले तर आपण असा वाचन कट्टा ऑनलाईन वाचन कट्टा चालू करू.
1: अगदी अगदी नक्कीच करता येईल. जयंत, गेले काही वर्ष रादर मी म्हणेन की आपल्याकडे सभासदाची संख्या वाढत नाहीये तर त्याच्यासाठी ही समिती काय करायचा विचार करते किंवा कसं आपली लोकांनी जास्त लोकांनी मेंबरशिप घ्यावी आणि आजीवन सभासदत्व स्वीकारावं असं ह्यासाठी तुम्ही काय करताय आणि त्याचं साधारण आपली त्याचं शुल्क काय असेल किंवा हे मेंबरशिप मिळवण्यासाठी कोणाला संपर्क साधायचा याच्याबद्दल थोडं सांगशील?
0: त्याच्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करतोय. एक महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे सर्व वयोगटांकरता आम्ही प्रोग्राम करायचा प्रयत्न करतोय. जसं आत्तापर्यंत एक दोनदा त्याचा उल्लेख झाला, हा जो आम्ही प्रोग्राम करतोय बालमनाचा वेध त्या ग्रुपकरता कुठेच प्रोग्राम झालेला नाही आहे. म्हणजे मराठीत तर झालेलाच नाही आहे पण माझ्या अंदाजाने बाकीच्या भाषांच्यामध्ये सुद्धा झालेलं नाही आहे. तर तसा आम्ही प्रयत्न करणार आहोत की सगळ्या एज ग्रुप्सकरता प्रोग्राम करायचे. दुसरा प्रयत्न आम्ही असा करणार आहोत की आता मराठी लोक सिडनीमध्ये सगळीकडे पसरलेले आहेत तेव्हा आम्हाला फक्त एकाच ठिकाणी प्रोग्राम करायचे नाही. पूर्वी कसं फक्त पामाटाला प्रोग्राम व्हायचे. आता आमचा पहिला प्रोग्राम कालिदास जरी पेनंट हिल्सला असला तरी दुसरा प्रोग्राम जो आम्ही बालमनाचा वेध करणार आहोत तो मुद्दाम आम्ही साऊथला ठेवलेला आहे. तो प्रोग्राम रिव्ह्यूजबीला असेल, मोहन कानिटकरांच्या घरी असेल.
1: ओके.
0: आणि ज्यावेळेला आम्ही फ्लायर हे करू त्यावेळेला व्यवस्थित त्याचा पत्ता वगैरे सगळा पाठवूच. तर तसं वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्राम करायचा आमचा विचार आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा मी काही लोकांशी ऑलरेडी बोलायला सुरुवात केलेली आहे की एखादा प्रोग्राम कॅम्बल टाउनला करता येईल का, एखादा प्रोग्राम नॉर्वेस्टच्या जवळपास कुठे करता येईल का, एखादा प्रोग्राम सेंटाच्या जवळपास कुठे करता येईल का.
1: बरोबर.
0: आणि प्रत्येक प्रोग्रामला 150 लोक पाहिजेतच असं नाही, जरी 50-50 लोक आले तरी सुद्धा असा छोटा हॉल बुक करता येईल की पैशाच्या ह्याच्यात ते होऊ शकेल. आणि तसं प्रोग्राम जसे आम्ही करू तसाच आम्ही हा पण विचार करतोय की मगाशी म्हणलो तसं जे युनिव्हर्सल लँग्वेज आहे तिथे गुजराती कानडी किंवा काही पारशी लोकांना इंटरेस्ट आहे मराठी याच्यामध्ये मला माहिती आहे, काही काही पंजाबी लोक मुंबईत राहिले त्यांना इंटरेस्ट आहे मला माहिती आहे, तर असे वेगवेगळे सुद्धा लोक येऊ शकले तर त्यांच्यातले सुद्धा काही मेंबर सुद्धा होऊ शकतील.
1: बरोबर.
0: म्हणजे माझ्या एका पंजाबी मित्रांनी विचारलं होतं मी तुमच्या एजेमला येऊ का मला मेंबर होता येईल का, त्या मी म्हणलं त्याच्या आधी तू 3 वर्ष मेंबर पाहिजेस तर तू एनिवे. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही सुरुवात केल्यापासून ऑलरेडी मेंबर्स यायला लागलेत.
1: अच्छा.
0: आणि जे मेंबर्स आलेले त्यांना मला एक रिक्वेस्ट करायची आहे आत्ता आपण बोलतोय म्हणून की त्यांनी पैसे भरलेत आम्हाला त्यांची फी मिळाली आहे पण त्यांचा ईमेलच आम्हाला माहिती नाही आहे. तर नवीन मेंबर्सना आमचा असं रिक्वेस्ट आहे की तुम्ही पैसे भराल त्यावेळेला प्लीज तुमची ईमेल पण आम्हाला कळवा, म्हणजे आम्हाला सोपं होईल तुमचं रेकॉर्ड करणं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आणखीन एक मला रिक्वेस्ट करायची की कित्येक जणांनी सांगितलं आहे की आम्ही मेंबर आहोत पण आम्हाला तुमची माहिती कळत नाही, तर काय आहे काही काही घराच्या मध्ये 2 पैकी 1 पार्टनर त्यांची ईमेल आमच्याकडे आहे पण दुसऱ्या पार्टनरची ईमेल नाही आहे, आणि एकाला मिळाल्यावरती दुसऱ्याला तो मेसेज पोचतोच असं नाही, कधी कधी बिझी असतो आपण सगळे. तर आम्हाला जे जे मेंबर्स आहेत त्या सगळ्यांनी ईमेल पाठवा किंवा जुनी असली तर अपडेट करा, म्हणजे मासी न्यूज अँड इन्फॉर्मेशन कडनं तुम्हाला दरवेळेला माहिती मिळत जाईल.
1: बरोबर.
0: आणि सध्याची जी मेंबरशिप फी आहे ती वार्षिक $30 आहे आणि लाईफ मेंबरशिप फी $360 आहे. तर जरूर मेंबर व्हा जे नाही आहेत ते. मला हे पण माहिती आहे की काही काही लोकांनी मेंबरशिपमध्ये सोडली होती, त्याची बरीच कारणं असतील. काय आहे की कमिटीवरती काम करणं हे अतिशय कठीण आहे, त्याची कल्पना लोकांना येत नाही, कारण प्रोसेस आणि आउटपुट याची सांगड घालणं हे फार कठीण आहे.
1: बरोबर.
0: आणि आपल्या अपेक्षा असतात काही आणि त्या अपेक्षा केल्यावरती अपेक्षा भंग होऊ शकतो, आणि त्यामुळे माझी अशी लोकांना कळकळीची विनंती आहे की मागे जर काही झालं असेल तर ते विसरून जा. मागे काही झाल्यामुळे तुम्ही मेंबरशिप द्यायची बंद केली असेल तर मला असं तुम्हाला विनंती करायची आहे की आता नवीन पहाट येणार आहे, झालं गेलं विसरून जा आणि आपण पुढे जायचं आहे. आणि हा विषयच चाललाय म्हणून मी थोडक्यात सांगतो की असे मला 6 लोक माहिती होते की जे अतिशय टॅलेंटेड आहेत, अतिशय टॅलेंटेड आहेत, त्यांनी आपल्या समाजाकरता कलेसाठी तरी म्हणा किंवा बाकी काही म्हणा खूप काम केलेलं आहे, आणि त्या 6 लोकांना मी पर्सनली भेटलो आणि त्यांना विनंती केली की जे होतात गोंधळ ते कम्युनिकेशनचे होतात.
1: बरोबर.
0: म्हणजे मागल्या कमिटीचा काही दोष आहे असं समजू नका, त्यांनी त्यांच्या परीने काय वाटलं ते केलेलं आहे आणि सगळं झालं गेलं विसरून जा. आणि मी तुम्हाला आवाहन करतोय नवी पहाट घडवायला मला मदत करा. त्या 6 लोकांपैकी 5 लोकांनी मला सांगितलं की तू म्हणशील तिथे आम्ही येतो तुला हवी ती मदत करतो. आणि ऑनेस्टली अनुराधा आय डोंट नो हाऊ टू थँक देम.
1: बरं, तुला चांगलं माध्यम आहे आत्ता तुझ्या समोर माईक आहे.
0: मी त्यांचे आभार मानतो आणि मला माहिती आहे त्या दोघांनी सांगितलेलं आहे मला ऑलरेडी की आम्ही आतुर झालोय तुझा इंटरव्ह्यू ऐकायला, ते आता ऐकत पण असतील आणि थोडासा मी भावना विवश होतोय याबद्दल तुझी माफी मागतो.
1: नाही नाही,
0: पण 5 लोकांनी मला सांगितलं आणि एका व्यक्तीने सांगितलं की नाही नाही मी मला इतकं दुःख पोचलेलं आहे तू आवाहन केलंस तरी सुद्धा मी काही करणार नाही. आणि आय रिस्पेक्ट दॅट पर्सन. मी काही त्या व्यक्तीचा हात पिळत राहणार नाही.
1: नाही, बरोबर.
0: प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं, पण 6 पैकी 5 जर नवी पहाट बघायला तयार झाले असले तर माझ्या मते ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि ते पाच लोक तयार झालेत हे आणखीन 200 लोकांना कळणार आहेत आणि त्यातले काही काही परत आमच्याकडे सभासद म्हणून येतील सुद्धा.
1: खरं
0: अशी माझी अपेक्षा आहे, इच्छा आहे.
1: आणि तू सुरुवातीलाच म्हणालास तसं ही नवीन सुरुवात आहे.
0: नवीन सुरुवात
1: का नाही,
0: नवीन सुरुवात आहे का.
1: खरंय.
2: मी जस्ट एक ऍड करते की जे ईमेल आहेत तर आपल्या मासीच्या वेबसाईटवरती तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता न्यूज लेटरला तेव्हा तुम्हाला तो मेल म्हणजे जो आपले न्यूज लेटर्स असतील जेव्हा आपण पाठवतो तेव्हा ते तुम्हाला मिळतील. तर ज्यांना कोणाला असं वाटतंय की मला मेल येत नाहीये तर त्यांनी जर वेबसाईटला भेट दिली आणि सबस्क्राईब असं म्हटलं तर त्यांना पुढचे मेल येतील. आणि दुसरं आपले बरेचसे आपण अनाउन्समेंट्स किंवा आपले जे मेसेजेस आहेत ते आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकतो. तर आपले दोन व्हॉट्सअप ग्रुप आहेत. तर तुम्ही जर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नसाल तर इधर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या नंबरवरती किंवा masisydney@gmail.com याला जर तुम्ही मेसेज केला तर ती लिंक तुम्हाला मिळेल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी. म्हणजे मग तुम्हाला ते मेसेजेस मिळत जातात.
1: खरंय. आणि मग तुमच्या या पाच सभासद जे आहेत त्यांच्यापैकी कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकतात का? म्हणतात की आम्हाला हा माणूस माहिती नाही,
2: कोणालाही कॉन्टॅक्ट
0: करू शकतो. कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकतो,
2: कोणालाही कॉन्टॅक्ट करू.
0: आणि आम्हाला माणूस माहितीच नाही यावरती सुद्धा मी तुला एक थोडक्यात उत्तर देतो. असं होऊ शकतं, निश्चित होऊ शकतं. कारण काही काही नवीन लोक आलेले आहेत त्यांना माहिती नाहीये. तर आमचं जे मासी न्यूज आणि इन्फॉर्मेशन हे आहे त्याच्यामध्ये अधूनमधून आमच्या कमिटीवरच्या प्रत्येक व्यक्तीची मी थोडीशी ओळख करून देणार
1: आहे
0: विथ अ फोटो. म्हणजे लोकांना लगेच कळेल की अरे हो हो बरोबर. कारण कधी कधी असं वाटतं की अरे ह्या स्टेजवर ही बाई उभी राहते पण ही कोण आहे, काय माहिती नाही काय. तर तशी मी तसा मी प्रयत्न करणार आहे. म्हणजे ते न्यूज लेटर मात्र जरूर वाचा. मी श्रोत्यांना आवाहन करतो की ते जरूर वाचा न्यूज लेटर. म्हणजे सगळ्यांच्या बद्दल तुम्हाला थोडं थोडं कळेल सुद्धा.
1: बरोबर आहे. आणि तू म्हणलास त्यावरून मला एक गमतीची गोष्ट आठवली. म्हणजे की आम्ही एकदा प्रोग्रामला गेलो होतो आणि बऱ्याच जणांना जुने लोक माहिती नसतात किंवा जुन्या लोकांना नवीन लोक माहिती नसतात. तर मला कोणीतरी एका व्यक्तीने विचारलं की तुम्ही तुमच्या मुलीकडे आलायत का मुलाकडे आलायत का. मी म्हटलं नाही, आम्हीच आलो इथे पहिले. म्हणजे आम्हीच मायग्रेन झालो इथे पहिले. असं अशी गंमत जमत होऊ शकते नाही का. बरोबर. एनिवे, तर पुढे आपण बघूया की जसं प्रीती मगाशी म्हणाली की मराठी कट्टा, सह्याद्री, जय महाराष्ट्र वगैरे अशा अनेक संघटना आपल्याकडे आता आहेत. त्या प्रत्येक संस्थेबरोबर व्यावहारिक संपर्क न ठेवता त्यांच्याबरोबर सौहार्दाचे म्हणजे मैत्रीपूर्ण सलोख्याचे आपुलकीचे अशी मैत्री झाली तर आपल्या कम्युनिटीला आपल्या ह्यांना खूप फायदा होतो त्याच्याबद्दल. आणि त्याविषयी तू ऑलरेडी बरंच त्याच्याबद्दल मगाशी सांगितलंस. आणि त्याच्यामध्ये एक सांगायचं म्हणजे दिलीप जनसंपर्क अधिकारी म्हणायला हरकत नाही किंवा प्रतिनिधी, तर मराठी मंडळ प्रतिनिधी म्हणून याची जबाबदारी त्याच्याकडे त्यांनी सोपवली आहे. तर तो गेली 40 वर्ष आपल्या कम्युनिटीसाठी काम करत आहे आणि त्याला ह्या जबाबदारीची जाणीव तर आहेच आहे, पण तो ही जबाबदारी अगदी 100% चांगल्या दृष्टीने पारसुद्धा करत आहे. तर त्याच्याबद्दल तुला काही सांगायचं आहे तर मग आपण पुढच्या प्रश्नाला जाऊ. नाही,
0: त्याच्याबद्दल सांगायचंय म्हणजे दिलीपची पाठ किती थोपटायची हे मला कळतच नाही. कारण तो अतिशय चांगलं काम गेले कित्येक वर्ष करतोय. म्हणजे ज्यावेळेला माझ्या काही मित्रांना कळलं मी कमिटीवरती आलो आहे त्यांनी मला लगेच सांगितलं की दिलीप आहे ना तुझ्या कमिटीत, तुला काही काळजी करायचं कारण नाही. आणि जनसंपर्काकरता मी सुद्धा आधीच म्हणलो की दिलीप इतका चांगला जनसंपर्क अधिकारी मिळणारच नाही सिडनीमध्ये. आणि त्यांनी ऑलरेडी त्याबद्दल खूप काम केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही एक माणूस मोटिवेटेड इतका झालेला पाहता त्यावेळेला बाकी सगळे ऑटोमॅटिकली मोटिवेट होतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे बाकीचे सुद्धा मी स्वतः पाहिलेलं आहे की बाकीचे सुद्धा इतके मोटिवेट झालेले आहेत की ह्या गोष्टी ऑलमोस्ट ऑटोमॅटिकली आता होत राहिलेल्या आहेत.
1: प्रीती, आजच्या तरुण पिढीकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा त्यांना हे मराठी मंडळ म्हणा किंवा त्यांच्या आई वडिलांचे मित्र मंडळ म्हणा किंवा जे काही कार्यक्रम आपण जातो किंवा करतो त्याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट असतो असं बऱ्याच वेळा दिसून येत नाही. काही लोकांना असतो, बऱ्याच वेळा दिसून येत नाही. तर त्यांना या आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये कसं इन्वॉल्व करायचं याच्याबद्दल एका कार्यक्रमाबद्दल तर तुम्ही ऑलरेडी सांगितलंय की तुम्ही त्याच्याबद्दल प्रयत्न करताय, पण आणखी काही त्याच्यामध्ये तुम्हाला करता येण्यासारखं आहे का किंवा तुम्ही त्याच्याबद्दल काही वेगळं विचार केलाय का?
2: हो, आम्ही नक्कीच विचार केलाय. माझी दोन मुलं त्याच वयोगटातली आहेत, तर मी त्यांच्याशी बोलत असताना मला असं समजलं, कारण तो माझा मुलगा आता अतिशय बिझी आहे वेगवेगळ्या सोसायटीमध्ये युनिव्हर्सिटीच्या.
1: बरं,
2: तर मी विचारलं सोसायटी काय आहे. तर सोसायटी म्हणजे लाईक सेम एक ग्रुप आहे व्हॉलेंटिअर्सचा जे कुठल्या तरी एका विशिष्ट म्हणजे कारणासाठी एकत्र येतात. तर बोलता बोलता असं मला कळलं की अशा काही सोसायटी आहेत ज्या लँग्वेज सोसायटी पण आहेत, म्हणजे मल्याळम सोसायटी पण आहे UNSW मध्ये. तर मग मी चर्चा करत होते की मग आपली मराठी सोसायटी होऊ शकते का असा प्रश्न विचारला. तो म्हणाला का नाही होऊ शकत. तर या उत्तराने मला खूप बरं वाटलं. तर मला असं वाटतं की आता जसं मी त्याच्याशी हा संवाद सुरू केलाय तसं प्रत्येकच ज्यांची मुलं या वयोगटातली आहेत एक साधारणतः 18 ते 22-23 वयोगटातली, तर आपण जर अशी चर्चा सुरुवात केली तर मला वाटतं की नक्कीच मासीचा एक अशी युनिव्हर्सिटीची सोसायटी बनू शकते, ज्युनियर अशी होऊ शकते. आणि मग त्या मुलांना जसं आपण आता म्हटलं की ऑनलाईन कार्यक्रम असतील तर त्यामध्ये त्यांना सहभागी करून घेता येईल, किंवा त्यांची स्वतंत्र अशी जर त्यांना काही सांस्कृतिक कार्यक्रम करायचे असतील. जसं आय थिंक काही वर्षांपूर्वी एक यंग मुलांनी नाटक केलं होतं कसुलामध्ये, तर तशा पद्धतीचा पण परत एकदा आपण कार्यक्रम करू शकतो की त्याच्या पद्धतीने एखादं नाटक असेल, एकांकिका असेल, तर आपण नक्कीच विचार करू शकतो. तर मला वाटतं की ह्या कार्यक्रमाद्वारे आपण असं अनाऊन्स करूया की ही जी अशी मुलं आहेत त्यांनी एकत्र यावं किंवा त्याच्यासाठी काय जे प्रयत्न आहेत ते आम्ही नक्कीच करू.
1: ह्याच्यावरून मला एक आठवण झाली की आमची मुलं जेव्हा 20-25 आसपासची होती तेव्हा असा एक ग्रुप त्यांनी तयार केला होता माहितीच्या सगळ्या मुलांनी, आणि त्यांनी एक नाटक बसवलं होतं. आणि बसवलं होतं म्हणजे ते लिहिलं होतं, ते बसवलं होतं, त्याच्यात काम केलं होतं, त्याचं डिरेक्शन केलं होतं आणि ऍक्टिंग सुद्धा केलं होतं.
2: अरे वा,
1: आणि ते इतकं सुंदर नाटक झालं होतं, अतिशय
0: सुंदर नाटक झालं होतं ते. आणि ते म्हणजे आमची पार्टी तुमची नक्कल असं म्हणून त्यांनी
2: छानच
0: मजा करत आई वडिलांची नक्कल करत त्यांच्या फिरक्या घेत ते फार छान नाटक केलं.
1: आणि पूर्ण वीकेंड त्यांच्या प्रॅक्टिसेस असायच्या एका कोणाच्या तरी घरी, आणि धमाल केली होती मुलांनी अक्षरशः. म्हणजे दे थरोली एन्जॉयड इट असं. म्हणजे तू म्हणालीस तसंच थोडस मागे खूप वर्षांपूर्वी झालं होतं.
2: आपण पुन्हा एकदा करूयात.
1: आता खरं म्हणजे हा प्रश्न वैभव साठी होता, पण तुमच्या दोघांनाही विचारते मी, ते इथे नाहीयेत. तर मराठी मंडळाला आर्थिक स्थिरता येण्यासाठी काही प्रयत्न आहेत का, किंवा काही मनोरंजक कार्यक्रमाचा म्हणजे ज्याच्याने आपल्या मंडळाला फायदा होऊ शकेल, एस्पेशली नाटक वगैरे असं काही करायचा विचार आहे का?
0: निश्चित नाटक करायचा निश्चित विचार आहे, पण आज वेळेची मर्यादा असल्यामुळे याच्याबद्दल आम्ही जास्त बोलत नाही, पण ते आमच्या न्यूज आणि इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये निश्चित येणार आहे. पण नाटक करायचा निश्चित विचार आहे. 40 वर्ष आता पहिलं नाटक करून होतील तर होणार आहे
1: नक्की. गुड. आता ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुद्धा सध्या इथे बरीच वाढत आहे, तर मराठी सिनियर्स असोसिएशन कार्यरत आहेच आहे, पण मराठी मंडळ यांनी ज्येष्ठ नागरिक किंवा त्यांचे कार्यक्रम काही असं विचार आहे का, किंवा काही कोणी करणार आहे असं काही आढावा घ्यायचा?
0: निश्चित आहे, आणि त्या दृष्टीने डॉक्टर सावरीकरांशी आणि सुभाष जोशींशी चर्चा पण आम्ही सुरू केलेली.
1: बरं, आता प्रीती जयंत, आपल्या श्रोत्यांचा निरोप घ्यायची वेळ आली आहे, तर त्याच्यापूर्वी तुमच्यापैकी कोणाला काही बोलायचंय का किंवा सांगायचंय का? लास्ट
2: लास्टने आता सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यात पहिल्यांदा तरी धन्यवाद मासीच्या कमिटीचे म्हणजे आमच्याच ग्रुपचे मी पहिल्यांदा धन्यवाद करू इच्छिते की ही संधी मला मिळाली मासीच्या कमिटीत काम करण्याची. आणि जसं आता आपण पूर्ण चर्चा केली की नवीन नवीन आमच्या कल्पना आहेत आणि त्या राबवण्याचा नक्कीच जोरदार प्रयत्न आमचा सुरू आहे, आणि तुमच्या सर्वांची साथ त्याला मिळेल ही अपेक्षा आहे. तर
0: मी आणखी त्याच्या तयारी करतो. निरोप घेण्यापूर्वी माझ मला अशी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, झालं गेलं विसरून जा. काहीही आकस असला तर सोडून द्या, सूचना असल्या जरूर सांगा, टीका असली जरूर करा, संपर्क जरूर साधा.
1: खूप चांगला मेसेज आहे जयंत. मला खात्री आहे की आपल्या श्रोत्यांनी या माहितीचा पुरेपूर फायदा घ्यावा किंवा घेतील असते. पण आज तुम्ही दोघांनी, प्रीती तू, जयंत तू, मुद्दाम रेज आकाशवाणी सिडनीवर येऊन आपल्या मंडळाविषयी किंवा पुढेविषयी भरपूर माहिती दिली. आणि मला खात्री आहे की जे आपले कोणी श्रोते आज आहेत ते नक्की या कार्यक्रमाची वाट बघणार आहेत. आणि त्याबद्दल मी तुमच्या दोघांचे मनपूर्वक आभार मानते. आणि मला खात्री आहे की आकाशवाणी सिडनी आणि मराठी मंडळ एकमेकांच्या सहकार्याने नक्कीच चांगली कामं करू शकतील. आणि पुन्हा भेटूया 15 ऑगस्टच्या कालिदास जयंतीमध्ये.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
3: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
4: परवा भी कुणाची.

0: नमस्कार, मी वैभवली मय आजची सिडनी डायरी सादर करीत आहे. आज ऐकणार आहोत आपण काही ठळक बातम्या आणि मग हवामान वृत्त. सध्या 2026 फिफा वर्ल्ड कपच्या बातम्यांनी सर्व ऑस्ट्रेलियामधले प्रेक्षक, समीक्षक आणि खेळाडूंना झपाटून टाकलंय. त्यामुळे आजच्या सिडनी डायरीची सुरुवात आपण त्या बातमीनंच करू. शुक्रवारी झालेल्या अमेरिका विरुद्ध ऑस्ट्रेलियामधल्या सामन्यात अमेरिकेनं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघाचे कोच टोनी पॉपोविक यांनी कॉनर मेटकाल्फ आणि नेस्ट्री इराकुंडा यांना विश्रांती देण्याचा निर्णय या सामन्यात सुरुवातीला घेतला होता आणि कदाचित तेच पराभवाचं कारण असावं असं जाणकारांना वाटतं. ऑस्ट्रेलियन संघ आता 26 जून रोजी पराग्वे बरोबर खेळणार आहे, अर्थात त्याकडे सर्व श्रोत्यांचं लक्ष असेल यात शंका नाही. सिडनीमधील सर्व समुद्री जलतरणपटूंना धोक्याचा इशारा. मागील आठवड्यात 13 जून रोजी सिडनीमधील कुजी बीच इथल्या समुद्रात पोहत असताना 35 वर्षीय लेह स्टीवर्ट यांच्यावर व्हाईट शार्क प्रजातीच्या शार्क माशानं गंभीर हल्ला केला. लेह स्टीवर्ट एक शिक्षिका असून वैयक्तिक आयुष्यात मातृत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. कुजी बीचवर संकेत झेंडे किंवा फ्लॅग्ड एरियामध्ये पोहत असताना व्हाईट शार्कनं त्यांच्यावर हल्ला केला. सुदैवानं त्या ह्या हल्ल्यातून बचावल्या. परंतु नुकत्याच ले स्टीवर्ट यांच्या कुटुंबानं प्रसिद्ध केलेल्या माहिती अनुसार त्या अजूनही सेंट विन्सेंट हॉस्पिटलच्या अतिदक्षता किंवा इंटेन्सिव्ह केअर विभागात आहेत आणि त्यांच्यावर विविध चाचण्या आणि शस्त्रक्रिया सुरू आहेत. या घटनेनंतर NSW प्रशासनानं समुद्रात जाणाऱ्या सर्व जलतरणपटूंना सावधानतेचा इशारा दिलाय. व्हाईट शार्क प्रजाती मे ते नोव्हेंबर या काळात समुद्र किनाऱ्याजवळ पोहताना आढळतात आणि अर्थात त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. आतापर्यंत 1600 व्हाईट शार्कची नोंदणी किंवा टॅगिंग NSW शार्क मॅनेजमेंट प्रोग्राम ह्या उपक्रमाअंतर्गत करण्यात आल्याची बातमी प्रशासनानं नुकतीच प्रसिद्ध केली आहे. अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्या ह्या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या इंधनांच्या म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं ऑस्ट्रेलियन प्रशासनानं उत्पादन शुल्क किंवा एक्साइज ड्युटी 30 जून पर्यंत रद्द केली होती. परंतु आता युद्धबंदी समझोता करार निश्चित झाल्यानं आणि इंधन पुरवठ्यामधील अनिश्चितता कमी झालेली असल्यामुळं 30 जून नंतर ही करकपात पुढे वाढवण्यात येणार नाही असं अनेक प्रसार माध्यमांनी माहिती दिलेली आहे. 1 जुलै नंतर ह्या इंधनाच्या किमती थोड्याशा वाढणार आहेत. ऑस्ट्रेलियामधल्या महत्वाच्या वाहतूक संस्थांमधील एक NRMA अंदाजानुसार सरासरी इंधनांच्या किमती 40 सेंट्स वाढण्याची शक्यता आहे. अर्थात ही वाढ युद्ध सुरू होण्याआधी असलेल्या सरासरी 1.99 किंवा $1.99 प्रति लिटर ह्या किमतीवर आधारित आहे. ऑस्ट्रेलियन फेडरल ऍग्रिकल्चर किंवा केंद्रीय कृषी मंत्री जुली कॉलिन यांनी शुक्रवारी 19 जून रोजी वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधल्या संदेहजनक नव्या बर्ड फ्लू विषाणू सापडल्याची माहिती दिली. स्थलांतरित किंवा मायग्रेटरी पक्ष्यांमध्ये अशा प्रकारचा विषाणू सापडल्याची त्यांनी माहिती दिली. परंतु तो पक्षी कोणत्या प्रजातीचा होता हे अजून प्रसिद्ध झालेलं नाही. ह्या घटनेनंतर आणखी एका पक्षाची चाचणी करण्यात आली आणि दुर्दैवानं त्या पक्षातही नवीन H5 स्ट्रेन किंवा विषाणू वर्गाची नोंद करण्यात आली. बर्ड फ्लू पासून आपला देश किंवा खंड फार काळ वाचू शकत नाही. परंतु आतापर्यंत कुक्कुटपालन व्यवसाय ह्या धोक्यापासून बऱ्यापैकी सुरक्षित होता, तो कायम तसाच राहीलच असं नाही असं मत ऑस्ट्रेलियन फेडरल ऍग्रिकल्चरल मिनिस्टर किंवा केंद्रीय कृषी मंत्री जुली कॉलिन्स यांनी व्यक्त केलं. गुरुवारी 18 जून रोजी सिडनीमधल्या मशीन हॉल ह्या ठिकाणी एका मोठ्या मोटर वाहन उद्योगानं आपल्या नवीन गाडी उत्पादनासाठी उद्घाटन समारंभ किंवा लॉन्च सेलिब्रेशन आयोजित केलं होतं. ही घटना बातमी झाली त्याचं कारणही तसंच आहे. इतक्या मोठ्या भव्य दिव्य समारंभाचं आयोजन एका नवीन गाडीसाठी करण्यात यावं ही घटनाच अचंबित करणारी आहे. एरवी अनेक नवीन गाडी उत्पादनाचे समारंभ आयोजित केले जातात, पण ते इतक्या भव्य दिव्य स्वरूपात आणि गाजा वाजा करून करण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ असावी. नाईन न्यूजने तर आपल्या वेबसाईट किंवा संकेतस्थळावर पुढील बातमी प्रसिद्ध केली. फक्त एका रात्रीसाठी कुप्रा या वाहन उद्योगाने सिडनी सीबीडी मधील काही भाग संस्मरणीय समारंभाने प्रभावित केला होता. उत्तम प्रसिद्धी, रुचकर मेजवानी आणि नाट्यमय उद्घाटन असं वर्णन या समारंभाचं करण्यात आलंय. आता ऐकूया दोन महत्वाच्या घोषणा. मराठी असोसिएशन सिडनी इंक किंवा मासी ह्या संस्थेतर्फे 15 ऑगस्ट 2026 रोजी कालिदास जयंती ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमाची तिकीट विक्री सुरू करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी मासीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा मासी संस्थेच्या फेसबुक पेजला भेट द्यावी. मराठी मंदिर ऑस्ट्रेलिया इंक किंवा माई ह्या संस्थेतर्फे यंदाच्या आषाढी एकादशी निमित्त 6 वर्षे व त्यावरील मुलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. पांडुरंग अष्टकम, सामूहिक पठण आणि विठ्ठल भक्तीवर आधारित एक छोटी लघुनाटिका या सादरीकरणात भाग घेण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी म्हणजेच एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट साठी 25 जून पूर्वी इच्छुक पालकांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा ही विनंती. आणि आता ऐकूया हवामान वृत्त. अॅक्युवेदर या संस्थे संकेतस्थळावर उपलब्ध माहिती अनुसार पुढील आठवड्यात कमाल तापमान 20 अंश आणि किमान तापमान 9 अंश सेल्सिअस राहील. सोमवार ते बुधवार दिवस प्रकाशमान असतील, तर गुरुवार शुक्रवार सिडनी मधल्या काही भागात अंशतः पावसाची शक्यता आहे. शनिवार आणि रविवार मात्र आकाश ढगाळ असण्याची शक्यता आहे. श्रोते हो, याच बरोबर सिडनी डायरी इथेच संपवतो. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी. नमस्कार.
1: श्रोते हो कार्यक्रमात तुमचे पुन्हा स्वागत. गेली 28 वर्ष स्वस्थ भारत या ध्येयासाठी कार्यरत असलेल्या विनया पुंडे यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. पुण्याजवळील ग्रीन हिल वेलनेस आणि नॅचरोपॅथी सेंटरच्या माध्यमातून त्यांनी 1000 लोकांना नैसर्गिक आरोग्याचा मार्ग दाखवला आहे. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर या तत्वावर आधारित आहार, योग, निसर्ग उपचार आणि पूरक उपचार पद्धती ह्याद्वारे आरोग्य संवर्धनाचे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. देश विदेशातील आरोग्य जनजागृती उपक्रम, रेडिओ संवाद आणि निरोगी जीवनशैलीचे त्यांचे मार्गदर्शन याविषयी आपण त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घेऊयात. तर मावशी, तुमचं या आकाशवाणी सिडनीच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. तर आपण सुरुवात करूयात.
2: धन्यवाद प्रीती. नमस्कार सिडनीकर. आपण सारे भाग्यवान लोक आहोत आणि आपल्याशी संवाद साधण्याची आज संधी दिली त्याबद्दल खरं तर प्रीती आणि शरद कानेटकर यांचे मी आणि तसेच आकाशवाणी सिडनीच्या सगळ्याच लोकांचे मी खूप खूप आभारी आहे. माझी ओळख थोडक्यात प्रीतीने सांगितलीच, पण मी पुणे सातारा रोडवर शिरवळजवळ ग्रीन हिल म्हणून एक वेलनेस सेंटर कम नॅचरोपॅथी सेंटर असं गेले 28 वर्ष चालवते आहे. आणि माझं मिशन आहे हेल्थ फॉर ऑल. तर स्वस्थ भारतसाठी मी काम करते आहे आणि औषधांशिवाय व्याधीमुक्ती हे त्याच्यामध्ये मुख्य हे उद्देश आहे. तर हे ग्रीन हिल पुणे सातारा रोडवर, पुण्यापासून आता आपल्या सगळ्यांना माहितीच असेल पुणा, आणि पुण्याच्यापासून फक्त 40 किलोमीटरवर एक छोटंसं हिलॉक आहे, छोटंसं हिल आहे. त्याच्या भोवती सगळे आम्ही कडुलिंब, आवळा, निरगुडी, कोरफड वगैरे औषधी वनस्पती लावल्या आहेत आणि त्याच्या मधोमध आपण कॉटेजेस केलेले आहेत आणि राहण्याची उत्तम सोय केलेली आहे. तर तिथे हजारो गेले इतक्या वर्षांमध्ये हजारो माणसांची औषधांशिवाय व्याधीमुक्ती सफलतेने झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि बेसिकली अगदी इन्सुलिन घेणारे लोकंसुद्धा त्यांचं इन्सुलिनचं इंजेक्शनही सुटतं. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की औषधांमुळे खूप साईड इफेक्ट्स येतात. ही जी ॲलोपॅथीची औषधं आहेत त्यांनी एक विकार बरा होतो पण संपूर्णपणे मुळापासून तो विकार जात नाही आणि त्यामुळे औषधांशिवाय व्याधीमुक्ती हे खूप महत्त्वाचं होतं. कारण विकार बरे होत नाहीत औषधाने. एक विकार बरा झाल्यासारखा किंवा त्याचे सिम्पटम्स ठीक झाल्यासारखे वाटतात.
3: बरोबर
2: वाटतं की आपल्याला बरे होत नाहीत औषधाने. एक विकार बरा झाल्यासारखा किंवा त्याचे सिम्पटम्स ठीक झाल्यासारखे वाटतात.
3: बरोबर
2: वाटतं की आपल्याला विकार बरा झालाय.

0: आणि नसावेत असंही मला वाटतंय, पण तरी देखील काही असलेच, जसं प्रीती म्हणाली तसं, तर जर काही असलेच तर आपण आज एकदम मूळ मुद्द्यालाच मी येते. आणि आपण अर्थात मी जाता जाता हेही सांगू इच्छिते की आपलं ग्रीन हिलवर सगळ्यांचं स्वागत आहे. जेव्हा कधी इंडियात याल, मुंबईजवळ याल, पुण्याजवळ याल, तेव्हा आपण सगळ्यांनी जरूर यावं, जरूर भेट द्यावी. माझा नंबर मी सांगू का आत्ता का नंतर सांगू?
1: मी शेवटी सांगितलं तरी चालेल.
0: मी शेवटी नंबर सांगतेच तुम्हाला. माझी वेबसाईट आहे निरोगी जीवनशैली विनया पुंडे अशी माझी, सॉरी, यूट्यूब चॅनल आहे असा माझा, विनया पुंडे निरोगी जीवनशैली. तर मूळ मुद्द्याला आपण घेऊया. मी तुम्हाला भाग्यवान अशासाठी म्हटलं की तुम्ही खरंच निसर्गाच्या सान्निध्यात आहात. इथे इतका सुरेख निसर्ग आहे, हवा इथे छान आहे, वातावरण एकदम शांत आहे, त्यानंतर हलका सूर्य असतोच असतो बऱ्याच वेळेला, आणि पाणी मुबलक आहे, समुद्राचे किनारे आहेत भरपूर स्वच्छ आणि सुंदर. सर, तुम्ही खरंच भाग्यवान आणि मस्त लोक आहात, तर तुम्ही याचा फायदा आपण घ्यावा. तर मी आरोग्याची पंचपदी सांगताना आपण मूळ मुद्दे, तर पाचच मी मुद्दे सांगणार आहे तुम्हाला. आपल्याला स्वस्थ जीवन जगायचं आहे, मस्त जीवन जगायचं आहे, कारण जीवन हे पुन्हा पुन्हा येणार नाही आहे. तर स्वस्थ आणि मस्त जीवन जगण्यासाठी तुम्ही फॉर्च्युनेटली असे आहात की एखाद्या, मी संपन्न म्हणणार नाही, पण एका सुस्थितीत, सुव्यवस्थित, नीटस अशा छान देशामध्ये राहता आहात. तर त्यामुळे स्वास्थ्य नीट ठेवणं तुमच्यासाठी फार अवघड नाही. मी एक पाचच मुद्दे तुम्हाला आज सांगते. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा येईल की निसर्गाचं सान्निध्य. सो जितकं आपल्याला निसर्गाचं सान्निध्य अगदी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा जितकं घेता येईल, आणि मग शनिवार रविवार जसा वेळ असेल तसा, तर आपलं टार्गेट असायला पाहिजे की मला रोजच्या रोज थोडं तरी निसर्गाचं सान्निध्य हे मिळालंच पाहिजे. तुम्ही कितीही बिझी असलात तरी थोडा वेळ तरी मोकळी हवा, घरामध्ये ए सी आहे, सगळ्या सुखसोयी आहेत, सगळं काही आहे, तरी देखील मोकळ्या हवेमध्ये थोडा वेळ जाणं, किंवा एखाद्या शक्य असेल वीकेंडला तरी समुद्र किनारा जर जवळपास असेल तर समुद्राच्या सान्निध्यात जाणं, किंवा इथे वॉकवे तर इतके सुंदर आहे, जिकडे तिकडे वॉकला तर इथे फारच सुंदर संधी आहे. बुश वॉक आहेत, काय फॉरेस्ट वॉक आहे, फॉरेस्ट बेथिंग आहे, कितीतरी प्रकार आहेत इथे, हे फारच सुंदर आहे, सायकलिंगसाठी फार सुंदर आहे. सो काही ना काहीतरी माझ्या दिवसाच्या कितीही बिझी शेड्यूलमधून माझ्या हेल्थसाठी मला एक 15-20 मिनटं का होईना, पण निसर्गाच्या मोकळ्या सान्निध्यामध्ये जायचं आहे. जर रोज नाही जमलं तर कमीत कमी वीकेंड तर असा गेलाच नाही पाहिजे की मी निसर्गाच्या सान्निध्यात एक तास दोन तास जाऊन बसले नाही आहे. बरं, काही नाही, नुसतं वाचन करत बसा एक खुर्ची टाकून मोकळ्या हवेला, नदीच्या किनारी किंवा समुद्राच्या काठी किंवा कुठेतरी पार्कमध्ये, पार्क्सही ते सुंदर आहेत, त्याच्यामुळे तो एक आपल्याला करता येईल. सो तो पहिला मुद्दा आहे की जेवढा म्हणून मला निसर्गाचं सान्निध्य मिळेल, म्हणजे ही पंचमहाभूत, पृथ्वीचा स्पर्श मिळेल. जर तुम्ही वॉक केला तर आपोआपच तुम्हाला पृथ्वीचा स्पर्श मिळतोच आहे. सो पृथ्वी, जल, जलाचा उपयोग, पृथ्वी आप, तेज, सूर्यप्रकाश थोडासा, वायू, मोकळी हवा, एअर बाथ, आणि आकाश, मोकळा आकाश. तर अशा तऱ्हेने आपल्याला या पंचमहाभूतांचं सान्निध्य डेली बेसिसवर मिळेल, हे आपल्या हेल्थसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत मस्त आहे. तर हा पहिला मुद्दा झाला की स्पेंड टाइम इन नेचर. मग तुम्ही एकत्र करा, तुम्ही एकट्या एकट्याने करा, नुसतं बाल्कनीत बसा तरी देखील चालेल, पार्कमध्ये जा तरी देखील चालेल. सो अशा तऱ्हेने हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे आहार हेच औषध.
1: बरोबर,
0: तर आपला आहारच हे औषध आहे. याच्यामध्ये काय होतं की आपलं जसा पिंड बनलेला आहे, त्या पिंडा त्याच्या ला योग्य असा आहार, म्हणजे तो जो पिंड बनला आहे, म्हणजे आपले ज्या आई वडिलांचा, आपल्या आजी आजोबांचा, म्हणजे आपला जो अनुवांशिक आहार आहे, तो आहार आपल्यासाठी अगदी बिंधास्त चांगला असतो. सो जरी तुम्ही इथे ऑस्ट्रेलियात राहत असाल, पण तुमचं जर वंश भारतीय आहे, तर तुम्हाला भारतीय आहार हा खरोखर तुमच्यासाठी नैसर्गिकपणे, स्वाभाविकपणे हा योग्य आहे. त्याच्यामुळे इथे राहतो म्हणून ठीक आहे, थोडंसं मॉडिफिकेशन, कधीतरी वेगळा बदल म्हणून वगैरे वगैरे, ती गोष्ट एक मजा म्हणून ते एक चालेल, पण नॉर्मली तुमचा बेस आहाराचा जो असायला हवा तो भारतीय पद्धतीचा आहार, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण गहू, तांदूळ

0: भाक ज्वारी बाजरी आणि सुदैवाने तुम्हाला इथे सगळं काही अवेलेबल आहेच आहे. इतकी सुंदर इंडियन शॉप्स आहेत त्यामुळे तुम्ही काही मिस करत नाही. सो अशा तऱ्हेने शक्य तितका भारतीय आहार तोच आपल्यासाठी उत्तम आहे, स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. कारण आहार बदलला की मग सगळं गडबड होऊन जाते. त्यामुळे आहार हेच औषध आहे. तर ही जी आहाराची आणि हे जे बाहेरचं जसं आता सध्या आपण न्यूट्रिशनवर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हे ते सगळीकडे पण खूप ऐकतो काय काय काय काय आणि आपलंच कन्फ्युजन होतं, दूध प्यायचं नाही प्यायचं, हे खायचं नाही खायचं, शाकाहारी असावं मांसाहारी असावं, अंडं खावं न खावं, दूध प्यावं न, असे बरेचसे कन्फ्युजन आपल्याकडे आहेत. पण आपल्याला, आपण सगळेच भारतीय म्हणा, आपण हिंदू म्हणा, सनातन धर्मीय म्हणा, तर आपण भगवद्गीतेला मानतो आणि भगवद्गीतेमध्ये त्यांनी श्रीकृष्णांनी अगदी स्पष्ट शब्दात पूर्ण आहारशास्त्र अगदी 3 श्लोकातच सांगितलं आहे. पूर्ण आहारशास्त्र तुम्हाला अजिबात कन्फ्युजन करायची गरज नाही आहे. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहा, आहारशास्त्र श्रीकृष्णांनी, पहा ना किती सनातन आहे आपला धर्म. सो त्या काळी जे आहारशास्त्र सांगितलं ते आत्ताही मी प्रोफेस करते, मी आत्ता सांगते, म्हणजे आत्ताही ते लागू पडतं. तर त्याच्यामध्ये कसं आहे की त्यांनी सुरुवातच केली आहे, 17व्या अध्यायात आहे. तर आयुसत्व बघा, त्यांनी कृष्णाने विचारले आयुष्य दीर्घायुष्य हवंय का, हो हवंय, आताही हवंय, तेव्हाही हवं होतं. आयुसत्व सत्व हवंय का, आयुसत्व बल हवंय, हो हवंय, हो ना हवंय ना, आयुसत्व बल आरोग्य हवंय, तेच शब्द आहेत, समजतायत, आयुसत्व बल आरोग्य, सुख हवंय, हो सुख हवंय, प्रीती हवीय, हो सगळ्यांनाच हवी आहे प्रीती. सो श्री कृष्णाने त्यावेळेला म्हटलं आयुसत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना, आणि हे सगळं वाढतं हवंय का, हो ना प्रीती,
1: हो नक्कीच,
0: तुम्ही सगळेजण होच म्हणत असणार आहात. तर असं जर हवं असेल तर श्रीकृष्णाने एक छोटंसं सांगितलंय दुसऱ्या ओळीमध्ये की आयुसत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना रस्याहा स्निग्धा स्थिरा हृदया, असा आहार घ्या. मग किती सोपं सांगितलंय, रस्या रसपूर्ण आहार. रस कशात आहे माहिती आहे आपल्याला, फळांमध्ये रस आहे, भाज्यांमध्ये रस आहे, मोड आलेल्या कडधान्यांमध्ये रस आहे ना, स्प्राउट्स मध्ये रस आहे. सो जे जे काही रसपूर्ण आहे ते सगळं चांगलं. सो रस्या स्निग्धा, ज्याच्यामध्ये तूप आहे, स्निग्ध पदार्थ आहे, तो स्निग्धाने स्नेह वाढतो. स्नेह म्हणजे प्रेम वाढतो आपल्याला, आपण त्याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करतो आहोत. मग अशी प्रीतीने सहज बोलता बोलता सांगितलं की इथे मानसिक विकारही बऱ्यापैकी आहेत. सो आपल्याला प्रेमाची गरज असते एकमेकांना, तर स्नेह हवा. तो स्नेह आहारातून पण द्या, म्हणजे मग मनातून आपोआपच येईल. तर तो जो स्नेह म्हणजे तूप, आता हे मॉडर्न याच्याप्रमाणे तूप नाही खायचं, तेल नाही खायचं, कोलेस्ट्रॉल वाढतं, हे ते असं सगळं खूप चालतं, पण आपल्याला स्नेहाची खूप गरज असते तेलाची. म्हणून रस्या हा स्निग्ध आहार. स्निग्ध पदार्थामध्ये गाईचं तूप आहे, घाण्याचं चांगलं तेल आहे. आता इथे घाण्याचं तेल मिळणार नाही, पण
1: मिळतं ना,
0: मिळतं, माय गुडनेस, किती म्हणजे
1: त्याला असं कोल्ड प्रेस्ड असं म्हणतात,
0: कोल्ड प्रेस ऑइल, या मी बघितलंय कोल्ड प्रेस ऑइल, बरोबर. तर हे तेल बरोबर, तर अशा तऱ्हेने हे तेल भले थोडस महाग असलं तरी चालेल, हरकत नाही, पण आपल्या तब्येतीसाठी उत्तम आहे. त्याच्यामुळे गाईचं तूप, हे तेल, त्यानंतर तेलबिया बऱ्याचशा त्या आपल्याला खाता येतील. आलमंड्स आहेत, काजू आहेत, बदाम आहेत, हे तर आहेतच, पण त्याच्यावर शेंगदाणे आहेत, खोबरं आहे, नंतर तुमचं फ्लॅक्सीड्स, जवस आहे, तीळ आहे, असे बरेचसे तेल असणाऱ्या तेलबिया आपल्याला वापरता येतील. आहारामध्ये त्याचा समावेश नक्की करायचा. सो रस्या हा स्निग्धा हा स्थिर टिकणारा आहार घ्या. भाजी करून टिकत नाही जास्त दिवस. शक्यतो तर मी म्हणेन हे अमेरिकन स्टाईल आपल्याला नको, फ्रीज मधलं बनवून ठेवायचं आणि मग नंतर हळूहळू खायचं, नाही तर हे ते. त्यापेक्षा आपण मगाशीच म्हटलं की भारतीय आहार उत्तम. सो आपल्या आहारामध्ये असं ताजं बनवायचं, कारण पोळी केली, भाकरी केली तशी ताजी बनवलेली अशीच खायची मजा आहे.
1: ताटामध्ये
0: बरोबर तव्यावर की ताटा तर ती उत्तम. म्हणून रस्या हा स्निग्धा स्थिरा जो टिकणार आहे असा आहार तो म्हणून जास्त वेळ ठेवायचा नाही. आणि त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह घातलेत, आर्टिफिशियल हे घातलंय, केमिकल्स आहेत, हे सगळं आपल्याला नकोच आहे. त्यामुळे आपण असा आहार केला की टिकणार आहे. रस्या स्निग्धा स्थिरा वृद्ध्या आहार दिसायला पण छान दिसला पाहिजे. त्यामुळे घरच्या गृहिणीने तोही की लाल केशरी गाजर आहे तर हिरवी भाजी आहे तर पांढरा भात आहे तर ताटही असं रंगीबेरंगी आणि सुंदर दिसलं पाहिजे. तर अशा त्याने रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या असा आहार आहे तो तुम्हाला आयुष्य दीर्घ आयुष्य. आणि हे माझे शब्द नाही आहेत, हे माझं आश्वासन नाही आहे, हे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी तुम्हाला आश्वासन दिलंय. आयुष्य दीर्घ आयुष्य सत्व बल ताकद एनर्जी स्ट्रेंथ बल आयुष्य आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धन असा आहार. हा झाला आहाराबद्दल. दुसरं त्यांनी सांगितलंय की यातयामम कटु आम्ल लवण त्युष्ण तीक्ष्ण वृक्षविदाहिना आहार राजसस्येष्टा दुःख शोकामय प्रदा. तर कटु म्हणजे तिखट, अतिशय तिखट जळजळ. तरी मी इथे बघितलं नॉर्मली लोक तिखट जास्त खात नाहीत त्यामुळे ते एक छान आहे. सो तिखट नाही जास्त, कटु आम्ल आंबवलेलं नाही आहे असे पदार्थ नको खायला. कटु आम्ल आंबवलेले वगैरे आंबलेले कटु आम्ल लवण खारवलेले पण पदार्थ बरेचसे आपण जे प्रिझर्वेटिव्ह घातलेले खारवलेले अजिनोमोटो घातलेले सॉल्ट लावलेले असे पदार्थ जे विकत आणून खातो ते मिनिमाइज करता आले तर आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे. इथे रेडिली अवेलेबल आहे आणि आपल्याला मोह पण होतो पण जर तो मोह टाळला तर अधिक चांगलं. सो त्याच्यामुळे कटु आम्ल लवण त्युष्ण अतिउष्ण तीक्ष्ण तिखट झणझणीत वृक्ष ड्राय केलेलं. आता ते एअर फ्रायर वगैरे आलंय. मॉडर्न बायकांना आवडतं, सगळं छान आहे, दिसायला छान दिसतं, किचनची शोभा पण वाढवतं आणि उपयोगी पण होतं. बाबा इतकं बिझी लाईफ आहे त्याच्यामध्ये, पण मिनिमाइज केलं तर नक्कीच चांगलं. वृक्ष त्यांनी सांगितलंय त्याच्यामध्ये वृक्षता येते, ती वृक्षता तुमच्या तुम्ही मगाशी म्हणाल तर सगळं शेवटी काय होतं ते अन्नाचं सूक्ष्म जो अंश आहे त्यांनी मन बनतं.
1: बरोबर,
0: अन्नाच्या स्थूल अंशापासून आपलं शरीर बनतं, पेशी बनतात, रस रक्त वगैरे सगळं बनतं, सात धातू बनतात, पण अन्नाच्या सूक्ष्म अंशापासून मन बनतं. ते हे जर तुम्ही असे ड्रायर फ्रायर असे सगळे केले प्रिझर्व केलेले आणि असं खाल्लं तर तुम्ही हळूहळू वृक्ष बनायला लागता. म्हणजे संवेदना हळूहळू कमी होतात, त्यामुळे मानसिक विकार वाढण्याची शक्यता जास्त होते. म्हणून आपल्याला असा आहार नाही सांगितला त्यांनी. यात कटु आम्ल लवण अत्युष्ण तीक्ष्ण वृक्षविदाहिना असा जर आहार राजस आहे आहार त्या आहार घेतला आपण तर काय होईल, आपल्याला त्या आहाराने आपल्याला रोग कटु आम्ल लवण अत्युष्ण तीक्ष्ण वृक्षविदाहिना आहार राज दुःख शोक आणि अमय असे शब्द वापरलेत. सो दुःख होईल म्हणजे आजारी पडू, शोक होईल मृत्यू येईल, दुःख शोक अमय म्हणजे रोग रोग होतील. तर इतकं स्पष्ट सांगितलंय हा आहार टाळा, कुठला आहार घ्या कुठला आहार टाळा. पुन्हा आणखी एकच श्लोक सांगते, यात यामम गतरसम, जे 3 तासापेक्षा अधिक काळ शिजवलेलं अन्न आहे ते यात यामम. यामम म्हणजे एक प्रहर म्हणजे 3 तास. 3 तासापेक्षा अधिक काळ शिजवलेलं अन्न खायचं नाही. यात यामम गतरसम, त्यातला रस गेलाय, पुती झालाय, ते शिळं झालंय, पर्युषित झालंय, असं आहार केला तर अधोगती अज्ञान आणि हे सगळं दुःख कारणीभूत आहे. तर आपल्याला ह्या गीतेचा मी तुम्हाला एक आधार सांगितला आणि त्याच्यावर आपल्याला किती न्यूट्रिशन सुंदर सांगितलं आहे याच्यासाठी कन्फ्युजन अजिबात नको. एकदम क्लिअर काय खायचं काय खायचं नाही याच्याबद्दल एकदम स्पष्टता मला असं वाटतं आता.
1: नाही नक्कीच, एका श्लोकामधनं ऍक्च्युली खरं तर ते खूप सोपं आहे समजायला, पण आता ज्या तुम्ही म्हणालात की सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने इन्फॉर्मेशन सगळीकडून येते आपल्या अंगावरती त्याच्याने तो कन्फ्यूज होतो माणूस की अरे काय करावं आणि काय नाही. पण मला ह्याच्यात एक अजून एक प्रश्न विचारायचं की हे तुम्ही म्हणालात पण ते प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावरती पण अवलंबून आहे, याच्यात काही बदल असू शकतो?
0: हो शरीरावर अवलंबून आहे ना. मग ते तुम्ही बघा ना, किचनमध्ये तुम्ही जाता त्यावेळेला तुम्ही आज काय ठरवता, आज मी आता काय बनवू, किंवा तुम्ही लोकांना घरातल्या लोकांना विचारता काय कर काय खायचं आहे, किंवा तुम्हाला बघा तुम्ही असे जाता किचनमध्ये आणि आज ना काहीतरी मस्त गोड बनवूया असं म्हणता, आज ना मी काहीतरी गोडाचं शिरा बनवते नाही तर आज मी काहीतरी हे असं काहीतरी तुमच्या मनात येतं की आज काहीतरी गोड खास बनवूया, किंवा घरचे लोक कधी किंवा तुम्हालाही असं वाटतं नाही नाही आज ना बटाटे वडे किंवा असं काहीतरी खमंग चमचमीत किंवा तुझी ती मसालेवाली भाजी किंवा छोले असं काहीतरी बनवूया अशी तुम्हाला इच्छा होते की नाही, म्हणजेच तुमचं शरीर त्या वेळेला तुम्हाला सांगत असतं की तुम्हाला कशाची गरज आहे, तर तुम्हाला सलाईन पाहिजे का तुम्हाला ग्लुकोज पाहिजे, तुमच्या शरीराला आतमध्ये काय कमी पडतंय हे तुमचं शरीर तुम्हाला सांगतं आणि तुम्हाला तशी इच्छा होते. आपण हॉटेलमध्ये गेलो तरी बघ ना, तीन चार लोक असले तर तीन चार लोक तीन चार वेगवेगळे मेनू सांगतात ना की मला हे खायचं आहे, ती त्याच्या शरीराची गरज असते.
1: बरोबर,
0: त्याला ग्लुकोज हवं असतं, मग तो म्हणतो मला गोड आईस्क्रीम खायचं आहे, त्याला सलाईन पाहिजे, तो म्हणतो नाही मला काहीतरी चमचमीत पाहिजे. ठीक आहे, सो अशा तऱ्हेने तुम्हाला ते लक्षात येतं. तर ही व्यक्तिमय, पण जनरली आहार हा असा असायला हवा, मग त्यातली जी टेस्ट तुम्ही काय सहा रस आहेत षड रस आहेत त्यातली तुम्हाला जी त्यावेळेला वाटतं खावं ते का, कोणाला कारल्याची भाजी पण खूप आवडते माहिती आहे ना, तर अशा तऱ्हेने. तर हे आहाराबद्दल सांगितलं. दुसरं एक आणखी महत्वाचा आहाराबद्दल मुद्दा असा आहे की आपण वेळा खूप म्हणजे सूर्य असताना जे काही खायचं आहे ना, दुसरं एक तत्व की काय खायचं ते मी सांगितलं, आता कोणत्या वेळेला खायचं, तर वेळ ही खूप महत्वाची आहे. जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत खायचं, आणि जेव्हा सूर्य जातो कमी होतो त्यावेळेला मग हळूहळू आपलं तोंड पण बंद करून टाकायचं. तर आपल्याकडे भारतात तर फार सोपं आहे ते, कारण आपल्या सनराईज सनसेटच्या वेळा साधारण फिक्स असतात, इथे जरा लवकर सनसेट होतो, आता सध्या तर खूपच लवकर व्हायला लागला आहे 4:53 वगैरे असं. तर पण आपल्याला एक तत्व लक्षात ठेवायचं आहे की ॲज लॉंग ॲज देर इज सन इन द स्काय तुम्ही छान खा, मग तुम्ही दोनदा तीनदा खा, पण एकदा सूर्य गेला ना की मग मात्र बंद करा. हे जर पाळलं ना आपण, कारण त्यांनी पचन होतं, सूर्याच्या उष्णतेमुळेच आपल्या अन्नाचं पचन होतं. तर ते पण गीतेमध्ये अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता, तर त्यांनी सांगितलं. मी म्हणाला गीतेचा आहे वर्ग का कसला,
1: नाही नाही खूपच छान, ऍक्च्युअली खूप छान छान तुम्ही सांगताय गीतेचा अध्याय श्लोकामध्ये आणि ते किती सोपं आहे म्हणजे लगेच लक्षात पण येते.
0: एक्झॅक्टली, थँक्यू सो मच. तर ते अहम वैश्वानरो भूत्वा, तर त्यांनी ते सांगितलं की मी वैश्वानर म्हणजे मी सूर्याच्या रूपाने उष्णतेने तुमच्या शरीराचा आश्रय घेऊन मी तुमच्या अन्नाचं पचन करतोय, आणि अन्नाचं चार भागांचं प्रचन आहे. चार भाग प्रकारचं आपण अन्न खातो, भक्ष्य भोज्य श्लेष्य आणि चोष्य, म्हणजे आपण जे चावून खातो ते पितो ते, त्यानंतर चाटून खातो ते, आणि चोष्य म्हणजे चोखून खातो ना. आता आंब्याचा सीझन आहे तिकडे, आंबे चोखून खा इथे, आता कोणी चोखून बिकून पण तरी आपण इथे काही चोखून खातोच, चॉकलेट आहे म्हणा तर चोखून खातो. सो असे जे चारही प्रकारचं जे अन्न तुम्ही जे खाता ते मी सूर्याच्या रूपाने तुमच्या शरीराचा आश्रय घेऊन प्राणायाम करून प्राणायामाच्या आधाराने मी तुमच्या अन्नाचं पचन करतो. म्हणून आपल्याला स्पष्ट संकेत आहे केव्हा खायचंय, वेन ॲज लॉंग ॲज देर इज सन इन द स्काय. आणि मग सन गेल्यानंतर जर खायचं असेल तर एकदम लाईट वन डिश मील खा. आता रात्री उशिरा कामावरनं आल्यानंतर 7 वाजले 7:30 वाजले सूर्य नाही आहे आता, तर वन डिश मील खा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर खा. आता थंडीच्या दिवसामध्ये संक्रांत सेलिब्रेट करा तुम्ही, तुमची संक्रांत आत्ताच करूया जून जुलैमध्ये. तर अशा तऱ्हेने आपल्याला थोडं निसर्गाच्या ऋतूबदलाप्रमाणे ऋतुमानाप्रमाणे आहाराची वेळ, पण वेळेमध्ये मात्र तत्व हे आहे की ॲज लॉंग ॲज देर इज सन इन द स्काय आपण खायला पाहिजे, त्या अन्नाचं नीट पचन होईल आणि त्यामुळे तुम्हाला वात पित्त कफाचे कोणतेही विकार होणार नाहीत, आणि मोठे विकार तर होण्याची शक्यताच नाही. ठीक आहे, हे झाला माझा तिसरा मुद्दा असेल ना आरोग्याचा.
1: थोडा ब्रेक घ्यायचा असेल तर तुम्ही निसर्गाबद्दल बोलता तर एखादं गाणं ऐकूया.
0: हो चालेल, थोडा 5 मिनिट. नक्कीच नक्कीच.

0: श्रोते हो, कार्यक्रमात आपले पुन्हा स्वागत. सुरू करू शकता
1: आपण. तिसरा मुद्दा घेऊया. पहिले दोन झाले, स्पेंड टाइम इन नेचर, आहाराबद्दल आपण बघितलं, वेळा बघितल्या, प्रकार बघितले. त्याच्यानंतर तिसरा आहे पंचमहाभौतिक चिकित्सा. काही या लाईफस्टाईलमुळे आपल्याला काही त्रास होतात नाही असं नाही, किंवा हवामान बदल असतो त्याचाही आपल्याला त्रास होतो. कधी सर्दी आहे, खोकला आहे, कधी पोट अपसेट होतं, कधी काही कधी काही, कधी ॲलर्जी होते, कधी कसला त्रास होतो, कधी ताप येतो, व्हायरल होतं. सो असे हे बारीक सारीक विकार आहेत ना, कधी पाठ दुखते, कधी गुडघा अवघडल्यासारखा होतो, तर असे जे सगळे काही विकार असतात, जे छोटे मोठे विकार आहेत, आणि मग त्याचंच रूपांतर पुढे मोठ्या विकारामध्ये, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, संधिवात आहे, अशा प्रकारचे रुमेटॉइड वगैरे असे होतात. तर हे जे छोटे मोठे विकार आहेत ना, आत्ता सुरुवात झाल्या झाल्याच जर आपण पंचमहाभौतिक चिकित्सा केल्या, म्हणजे आपलं शरीर हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचं जे शरीराचं रेक्टिफिकेशन किंवा त्याचं जे क्युअर आहे, हे सुद्धा पंचमहाभूतांनी होऊ शकतं. कारण आपलं शरीरच मुळात पंचमहाभूताचं बनलं आहे, म्हणून विकारातून, व्याधीतून मुक्ती ही पंचमहाभूतांनी एकदम छान होऊ शकते, व्यवस्थित होऊ शकते. तर तेही आपल्याला इथे करता येईल, कारण इथे तुम्हाला ऑलरेडी निसर्गाचं सान्निध्य खूप आहे. तर तुमचं काही दुखी आहे, काही त्रास होतो आहे, किंवा पुन्हा पुन्हा आजारी पडता आहात, इन्फेक्शन जास्ती होतं आहे, परत वारंवार तुमचं सर्दी खोकला होतोय, ताप येतोय पुन्हा पुन्हा, असं काही जे विकार असतात, याला सगळ्याला रेझिस्टन्स आपला वाढायला हवा. तर जी रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी आपण जर रोज सूर्यस्नान घेतलं, सो रोज सूर्याचं एक बस काही नाही, 10-15 मिनटं बसायचं आहे, अगदी ऑफिसमध्ये असलात तरी थोडंसं ट्राय टू टेक अ चान्स की बाबा थोडं बाहेर एक उन्हामध्ये थोडंसं एक 5-10 मिनटं का होईना उभं राहता येईल, बसता येईल अशा तऱ्हेने. किंवा मग शनिवारीवर तर व्यवस्थित ऊन घ्यायचं, असं अगदी पर्टिक्युलरली ऊन घेण्यासाठी म्हणूनच काही प्लान करायचा, तर असं करता येईल. सो पंचमहाभौतिक चिकित्सेमध्ये आपल्याला आपली रोगप्रतिकार क्षमता, हाडांची ताकद, दातांचं स्ट्रेंथ, दातांची आरोग्य आणि केसांचं आरोग्य, या सगळ्यासाठी सूर्य प्रकाश हा अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि व्हिटॅमिन डीचा सप्लाय, त्यामुळे आपण सूर्यस्नान करता येईल आपल्याला, हे उपचारांमध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाण्याचे उपचार इथे खूप करता येतील छान, कारण इथे असंही तुमच्या जवळपास समुद्र असू शकतो, जाऊ शकता तुम्ही समुद्रावर, त्यामुळे समुद्राचं स्नान हे आपल्याकडे सर्वात उत्तम म्हटलं आहे. सर्वात हो सर्वात उत्तम स्नानामध्ये पण सर्वात उत्तम स्नान आहे ते पावसाचं. एकदा तरी पाऊस आल्यानंतर एकदा जाऊन भिजा चिंब व्हा,
0: पहिल्या पावसात भिजायचं,
1: आपल्याकडे भिजतातच पहिल्या पावसात. सो पावसाचं स्नान हे सर्वात उत्तम आहे. त्यानंतर दुसरं आहे ते समुद्राचं स्नान. त्यामुळे समुद्राचं स्नान, कारण ते सगळं समुद्रामध्ये सगळे मिनरल्सच आहेत ना, त्याचं जर तुम्ही स्नान घेतलं ते पाणी, पण स्नान नाही केलं नुसतं समुद्रामध्ये जाऊन बसा ना, आरामात काठावर जाऊन बसा, स्विमिंग केलंच पाहिजे असं नाही आहे. तर नुसतं काठावर आपण म्हणजे वाळूमध्ये बसायचं आणि पाणी अंगावर लाटा घेत राहिलं, तरी देखील तुमचं इंटरनल स्वेलिंग, इन्फ्लमेशन, सूज, उष्णता, हे सगळं या पाण्याने जातं, आणि तुम्हाला त्या मिनरल्सचा, त्या त्या आपलं शरीर आहे ना, ते खूप सेन्सिटिव्ह आणि खूप मस्त आहे. त्याला दुसरं काही नाही, त्याला जर यू जस्ट हॅव टू एक्सपोज इट, तुम्ही एक्सपोजर दिलं त्याला ना, तर ते त्याला जे हवं ते घेतं. त्याच्यामुळे तुम्ही पाण्यात बसलात ना, तर समुद्राची जी खनिजं आहेत, 16-18 खनिजं आहेत, ती खनिजं तुम्हाला त्या पाण्याच्या याच्यावर चक्क बसायचंच, पाण्यामध्ये व्यवस्थित अगदी पार इथपर्यंत मानेपर्यंत बुडाल असं इतकं छानपैकी बसा पाण्यामध्ये, आणि सबंध शरीर पाण्यामध्ये राहू देत. तसंही सगळ्यांच्या घरामध्ये टब बाथटब असतातच, त्यामुळे तेही एक प्लान करता येईल की बाबा आठवड्यातनं एकदा दोनदा तरी तुम्ही बाथटब टब घेऊ टबमध्ये बाथ घेऊ शकता. पण समुद्राचं फारच सुंदर आहे. तर हे दुसरं महत्त्वाचं आहे ते समुद्र स्नान आहे किंवा नदी स्नान आहे तिसरं. चौथं मग तुमचं हे काय म्हणायचं, आपलं बाथरूममधलं म्हणजे पाईपनी आलेलं, तर हे असं तर स्नान हे एक उपचारच आहे चांगला. त्याच्यामुळे तुम्ही नुसतं घरामध्ये जरी आपली पाठ दुखते, बाबा मान दुखते, आज बसून बसून ऑफिसमध्ये खूप स्टिफनेस आलाय, तर नुसतं गरम शॉवर घेतला तिथे तरी देखील खूप तुम्हाला फायदा होतो. थोडीशी पाठ दुखते असं वाटलं, थोडीसा स्टिफनेस आहे, थोडासा गुडघा दुखतोय, थोडंसं मान अवघडली आहे, तर अशा वेळेला एक 2-3 दिवस कंटिन्युअसली गरम पाण्याचा शॉवर घेतलात तुम्ही तर त्याचाही खूप उपयोग होतो. म्हणजे दुखणं वाढण्यापूर्वी डॉक्टरकडे जाण्याची वेळच येत नाही, तर तुमचं आपोआपच बरं होऊन जातं. सर अशा तऱ्हेने तुम्हाला पाण्याचे उपचार छान, समुद्रामध्ये बसा. आणि मी तर म्हणेन की ती जी वाळू असते ना, ती वाळूसुद्धा कधी पोटावर, ओटीपोटावर अशी लावून घ्या, लावून ठेवा वाळू, आणि त्याच्यावर मग थोडेसे बसा उन्हामध्ये, आणि ती वाळू पोटावर लागलेली असू दे. पोट हे ब्रह्मांड आहे सर. पोटावर जरी वाळू लावलीत ना थोडा वेळ, किंवा अगदी तुमच्या ओढणीमध्ये एखाद्या रुमालामध्ये अशी ती वाळू रॅप करून तो जरी ठेवलात आणि समुद्र किनाऱ्यावर तुम्ही जर हे केलं, तर ती एक फार सुंदर उपचार आहे तो. तर त्याने काय होतं, मी मगाशी म्हटलं तसं की आपलं शरीर हे खूपच सेन्सिटिव्ह आहे, आणि त्याला जे हवं ते आपोआप घेतं. सो पाण्यामध्ये एक्सपोज केलं तर ते पाण्यातनं जे मिनरल्स हवेत ते घेतं. तुम्ही वाळू लावली किंवा माती लावली तर ती माती किंवा वाळू ही त्यातले जे मिनरल्स आहेत, मग तुम्हाला कॅल्शियम कमी असेल तर शरीर कॅल्शियम घेईल, तुम्हाला झिंक कमी असेल तर शरीर झिंक घेईल, सो तुमच्या शरीरामध्ये आयन कमी असेल तर त्यांना आयन घेईल. सो तुमच्या शरीरामध्ये जे मिनरल कमी आहे ते शरीर आपोआप शोषून घेतं त्या मातीमधून. आणि म्हणून तुम्ही त्याला थोडासा लेप ठेवलात तरी पोटावर एक 15-20 मिनिटं बस पडलात, माती वाळू घेतली, तुम्हाला वाटेल काय या सांगतात, पण इतकं सुंदर आहे ना, याचा इफेक्ट खूप सुंदर आहे, खूपच सुंदर इफेक्ट होतो.
2: आणि खूप नवीन माहिती कळली मला आता,
1: हो ना. तर आणि आपण जातो समुद्रावर खूप वेळेला, पण नुसतंच चालून फिरून किंवा फार तर
2: मला हे माहित होतं की आपण म्हणजे चप्पल न घालता हिरवळीवर चालावा वगैरे डोळ्यांचं, हे थोडं माहित होतं मला पूर्वी.
1: बरोबर आहे. त्याच्यामध्ये तेच आहे की काय होतं, पृथ्वीचं जे चुंबकीय शक्ती आहे ती मॅग्नेटिक एनर्जी आहे, जी पृथ्वीची मॅग्नेटिक पॉवर आहे ती पण तुम्हाला मिळायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला पृथ्वीचा स्पर्श पाहिजे. सो त्या हिरव्या गवतावर तुम्ही चाललात तर नक्कीच तुम्हाला ती मॅग्नेटिक एनर्जी मिळते, त्याच्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं, आणि त्याच्यामुळे तुमचे विकार आपोआप कमी होतात. म्हणजे इंटरनल इन्फ्लमेशन असेल, इंटरनल सूज असेल, तर ती सगळी कमी व्हायला मदत. तुम्हाला माहितीच नाही की आतमध्ये सूज आलेली आहे, पण ती नुसती तुम्ही हे लावलंत ना तर ती आतली सूजसुद्धा निघून जाते, बाहेरची तर जाते तुम्हाला दिसतंच दिसतं. तर अशा तऱ्हेने हे पंचमहाभौतिक चिकित्सा आहे आमच्याकडे. तर ही पृथ्वी झाला, पृथ्वीचा स्पर्श तुम्ही घेतलात तर ती मॅग्नेटिक एनर्जी मिळते, त्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, त्याने तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मलाइज व्हायला मदत होते. सो असे अनेक फायदे आहेत. सो त्याच्यामध्ये तुम्ही वॉक घ्या, वॉकला जरी गेलात तरी देखील पायांना पृथ्वीचा स्पर्श होत राहतो, आणि मिनिमम चप्पल मिनिमम हे घातलं, आणि तुम्ही म्हणतात असं की अनवाणी पायांनी जर गवतावर चाललं तर आणखी त्याच्यातनं पृथ्वी उष्णता पण खेचून घेते तुमच्या शरीरातली, पाणी पण तेच करतं, शरीरातली अतिरिक्त उष्णता आहे ती खेचून घेतली जाते. त्यामुळे हे टबमध्ये बाथ घ्या किंवा समुद्रामध्ये जाऊन पाण्याच्या ठिकाणी जाऊन बसा, तर हे सगळं इथे इझी आहे, आणि त्यामुळे त्याचा जर उपयोग करून घेतला, मोकळा आकाश, फॉर्च्युनेटली इथे पोल्युशनही जास्त नाही आहे, संध्याकाळच्या वेळेला मोकळ्या आकाशामध्येच्या खाली तुम्ही मोकळेपणाने बसलात तर त्यांनी पण मन पण मोकळं होतं,
2: बरोबर,
1: त्यामुळे मनावर पण इलाज होतो. अशा तऱ्हेने ही पंचमहाभौतिक चिकित्सा खूपच उपयोगी आहे. तर छोट्या मोठ्या आजारांवर जर आपण पंचमहाभौतिक चिकित्सा घेतली तर त्याचा खूपच फायदा होतो. त्याच्यामुळे काय होतं की मोठे विकार होत नाहीत, तुमची उष्णता शरीरातली कमी गेली, कमी झाली, आपोआप उष्णतेचे विकार कमी होतात, तुमचा वातही कमी होतो, हां, आणि पित्त म्हणजे परत उष्णताच आहे, तर ते पित्तही कमी होतं. तर समजा लो बीपी आहे तर ऊन घ्या, ऊन घेतल्यावर तुमचं लो बीपी आपोआप नॉर्मल व्हायला लागेल. हाय बीपी असेल तर तुम्ही गार पाण्याचं शॉवर घ्या, नाही तर शॉवर खाली बसा, तर पाण्यात बसा, नाही तर हॉट फूड बाथ घ्या रात्री झोपण्यापूर्वी, तर त्यांनी पण तुम्हाला खूप फरक पडेल. हाय बीपीसाठी हॉट फूड बाथ किंवा झोप येत नाही रात्री लवकर तर हॉट फूड बाथ, म्हणजे बादलीमध्ये गरम पाण्यामध्ये मस्त गरम पाणी घ्यायचं, पाय बुडवायचे, वरती एक गार नॅपकिन ओला करून डोक्यावर ठेवायचा, म्हणजे एक्स्ट्रीमिटीजला गरम आणि एक्स्ट्रीमिटीजला टेम्परेचर डिफरन्स केला की ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्यामुळे ब्लड प्रेशर नॉर्मल व्हायला मदत होते. त्यामुळे ही पंचमावधी चिकित्सा मी थोडक्यात तुम्हाला आज सांगितली तर तुम्हाला ह्या ह्या गोष्टी करता येतील. पोट तर छान राहतं, तुम्ही जर पाण्यामध्ये थोडं बसलात ना थोडा वेळ तर तुमचं डायजेशन खूप सुधारतं, चांगलं होतं डायजेशन. आणि एकदा डायजेशन चांगलं झालं की तुमची तब्येत नॉर्मल राहतेच, चांगली राहते. तर अशा गोष्टी वापरता येतील इथे. फॉर्च्युनेटली पुन्हा तुम्हाला वृक्षवल्ली तर जवळजवळ आहेतच, घराजवळ आहेत, सगळीकडे आहेत, वॉकला पार्क्स आहेत मोठे मोठे, त्याच्यामुळे वृक्षांचा तो ऑक्सिजन तोही तुम्हाला भरपूर मिळण्याची इथे संधी आहे. आम्ही निसर्गाला हळूहळू लांब लांब ढकलतो आहे. अजून तुमच्याकडे वेळ आहे, अजून चाललंय इथे काय स्काय स्क्रेपर दिसतायत मला, पण तरी अजून तुम्हाला 20 वर्ष बरं आहे.
2: नाही इथे ज्या पद्धतीचा म्हणजे काय म्हणतात एरिया आहे ऑस्ट्रेलिया पूर्ण देशाचा, तर तो खूपच मोठा असल्यामुळे ती शक्यता खूप दूर आहे.
1: शक्यता दूर आहे, तुमचं आयुष्य छान जाणार आहे याच्यात काही वादच नाही. त्यामुळे हे सगळं करता येईल. आता एक चौथा मुद्दा आहे योग साधना. तर आज योगाचा दिवसही आहे, योग दिन आहे. तर योग साधना हा चौथा मुद्दा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नियमित योग करायला पाहिजे, कमीत कमी 15-20 मिनिटाचं. कुठल्या कोर्सला जायला पाहिजे असं नाही, ऑनलाईन क्लास केला पाहिजे असं नाही. थोड्याशा गोष्टी शिकून घ्या, प्राणायाम शिकून घ्या, एक 3-4 प्राणायाम मात्र, पण तुमच्या डेली रुटीनमध्ये ते झालंच पाहिजे. त्याला 15-20 मिनटं लागतात प्राणायामाला. सो एक ओंकार आहे, दीर्घ दीर्घ ओंकार करायचा प्रयत्न केलात तरी 11 ओंकार आहेत. त्याच्यानंतर थोडे भस्त्रिका आहे, नंतर थोडी कपालभाती आहे, ती अगदी अलार्म लावून थोडी 15-20 मिनटं केली तर प्राणायाम व्यवस्थित केलात आपण तर त्याचा फायदा खूप होतो. त्यांनी तुमच्या शरीरामधली सगळी टॉक्सिसिटी बाहेर पडून जाते, त्याच्यामुळे अशुद्धी जी आहे ती सगळी शरीरातली बाहेर जाते. काही वेळेला शुगर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ॲसिड आहे, पित्त आहे, वात आहे, हे सगळं बाहेर टाकायला प्राणायामाची खूप मदत होते. सो एखाद्या कोणाकडून तरी एक्सपर्ट जो अनुभव करतो आहे प्राणायामाचा, जो नियमित प्राणायाम करतो आहे, अशा व्यक्तीकडून तुम्ही एकदा शिकून घ्या, 2-3 दिवस जाऊन शिका आणि त्यानंतर मग तुमचं तुम्ही करा. मात्र योग साधना ही पर्सनल आहे, पर्सनलाइज्ड आहे. आणि त्यानंतर थोडेसे पीटीचे व्यायाम आपले, थोडी आसनं आपल्याला सगळ्यांना माहितीच असतात, भारतीयांना काही आसनं माहिती नाहीत असं नाही आहे. सो थोडीशी आसनं ही आपली आपण मात्र नियमाने करायला हवीत, त्यांनी तुमची तब्येत एकदम चांगली राहते. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे या योग साधनेने अगदी छान साध्य होतं. त्याच्यामुळे योग साधना ही महत्त्वाची आहे. कराल ना रुटीन मध्ये माझी आठवण ठेवू, 15-20 मिनिटं तुम्ही सगळेजण योग साधना आज योग दिनानिमित्त संकल्प करा आणि मस्त योग साधना करा. एक 15-20 मिनिटाची, जास्त नाही, 20 मिनिटं योगा प्राणायामाला लागतात आणि एक 15-20 मिनिटं तुम्ही थोडेसे व्यायाम करा, आसनं करा थोडीशी जी साधी साधी आहेत, पवन मुक्तासन आहे, ह्याचं आहे काय तुमचं शलभासन आहे, अशी अगदी साधी साधी आसनं तुम्ही बघा आणि ती करा. त्यांनी ना तुमचं एकदम तब्येत मस्त राहते, एनर्जी खूप वाढते आणि योगाचे काय सांगू परिणाम तुम्हाला इतके सुंदर होतात ना, तुमचा रेझिस्टन्स वाढतो, तुम्ही आजारी म्हणू पडू म्हणून तर पडणारच नाहीत आजारी, इतकं सुंदर आहे. तर ही योग साधना भारतीयांनी मात्र कधीच सोडायची नाही, ती जरूर करा. ते तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही भले 6 उठत असाल तर जरा 5 उठा, 7 उठत असाल तर 6 उठा, पण 1 नाही तर मग संध्याकाळी लवकर घरी जात असाल 3-4 तर मग संध्याकाळचा 5-6 असा काहीतरी वेळ ठेवा. सो त्यामुळे योग साधना ही उत्तम. आणखी एक 5 मुद्दा, आपण 4 मुद्दे बघितले ना, कुठले कुठले आहेत ना लक्षात, स्पेंड टाइम इन नेचर, नंबर 2 आहार, नंबर 3 पंचमहाभौतिक चिकित्सा, चौथा योग, व्हेरी गुड प्रीती, यू गॉट इट, आणि 5 आस्तिक्य भाव. आपण भारतीय आहोत, आपण सनातनी आहोत मुळामध्ये, कुठेही राहा जगाच्या ह्याच्यावर, पण आपल्या गोकुळाला विसरू नका. आपली भारतीय परंपरा इतकी सुंदर आहे, तर तो आस्तिक्य भाव, तर देव आहे, परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, हा एक भाव असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सो परमेश्वर तुमच्याबरोबर आहे हा आणि म्हणून आठवड्यातून एकदा जसे ख्रिश्चन लोक रविवारी मंदिरात चर्चला जातात, तसं आपण एक शनिवारी मारुती मंदिर, मारुतीची उपासना, बल्लाची उपासना, बुद्धीची उपासना म्हणून आपण दर शनिवारी समजा संध्याकाळी मारुती मंदिराला जायचं ठरवलं, मंदिरात जायचं ठरवलं, ते काही स्तोत्र काही मंत्र ही ना मेंदूला ॲक्टिवेट ठेवतात. म्हणजे पुढे जाऊन जे अल्झायमर नंतर डिमेन्शिया वगैरे सारखे रोग आहेत ते आपल्याला होऊ नये यासाठी या स्तोत्राचा आणि मंत्राचा खूप फायदा होतो. तर अशा तऱ्हेने मला असं वाटतंय की आपण हळूहळू किती मिनिटं आहेत आपल्याला,
2: 5 मिनिटं.
1: आज योग गीत आहे, आज योगाचा दिवस आहे, योग दिन आहे आज 21 जून. तर योगाचं महत्त्व आणि मी म्हणते ते औषधांशिवाय व्याधीमुक्ती ह्याच्यावर एक छोटंसं गीत आहे.
2: तुम्ही लिहिलं दाखवू?
1: मी नाही लिहिलेलं, ते आहे विश्वास मंडलिक नाशिकला योग
2: त्यांचं.
1: मज नको औषधे योग हवा, योग हवा हा नव्या युगाचा मंत्र नवा, मंत्र नवा, मंत्र नवा. मज नको औषधे योग हवा, योग हवा. दिदले तन हे सुंदर जाने

जन्मतो या चक्रातून सुटका मुक्ती मार्ग कोणता मुक्तीसाठी गवसू जाता मार्ग गवसला योगा विणतो नसे दुजा मज नको औषधे योग हवा योग हवा।

0: योग हवा।
1: वा फारच छान। आता तुम्ही भगवद्गीतेत सांगितलंच आहे, तर म्हणजे त्याच्यातलंच मला मी सकाळी आज लिहिलं होतं की योग म्हणजे स्वतःचा स्वतःच्या माध्यमातून स्वतःकडे होणारा प्रवास, असं भगवद्गीतेत लिहिलंय. पण तुम्ही ते आज इतक्या छान पद्धतीने सांगितलं आणि त्याची कशी निसर्गाची पंचमहाभूताशी सांगड घालावी आणि कसं निरोगी आयुष्य जगावं याची अत्यंत छान माहिती तुम्ही दिली, त्याबद्दल आकाशवाणी सिडनीतर्फे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या वेलनेस सेंटरचं नाव सांगू शकता म्हणजे श्रोत्यांना?
0: पुणे सातारा रोडवर पुण्यापासून 40 किलोमीटर ग्रीन हिल वेलनेस सेंटर आहे. माझं नाव आहे विनया पुंडे. माझा नंबर आहे 9987078966. पुन्हा एकदा सांगते 9987078966. व्हॉट्सअप कॉल करू शकता आणि आपल्याला सर्वांचं स्वागत आहे. आपण या, माझे यूट्यूब चॅनल आहे निरोगी जीवनशैली विनया पुंडे, मराठीमध्ये आहे. खूप खूप धन्यवाद सिडनीकर, तुमच्या दीर्घ आयुष्याची आणि आरोग्यसंपन्न आयुष्याची.

has something to tell you. I've been waiting a

stay. Listen to me say,